नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्साचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. तशेंच 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR आनी म्हादय चॅनल. आयज वार शुक्रार, भारतीय सौर दीस. 12 आषाढ 1948 म्हळ्यारूच 3 जुलय 2026. 5:55 आनी 48 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पहिल्या सभेक आता आमी आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर सवराचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो.

सवर आणि 5 मिनटं जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. आता तुमका सांगता आयच्या दिसा वितरपाच्या कार्यावळींची रूपरेषा.

देवी माते तुजी कृपा अखंड आमचेर दवरून सदांच आमकां जिवितान बरी वाट दाखय हेच मागणें.

ऐकपण तुमच्या सांगतानाचा भक्ती संगीतीचे कार्यक्रम पुष्पांजली एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचा वेळ बरोबर 16 जाऊन 20 मिनटं आणि 32 सेकंद जातात.

पुष्पांजली भक्ती संगीताची कार्यावळ तुमच्या सांगताना असा FM रेनबो सेवेवरवी 105.4 MHz आणि आता निमाण्याकडे देशभक्ती गीत

रुपयाचं विमो कवच आता मिळतलं आहे. गोवा डिपॉझिट रिफंड योजन DRS प्राधिकरण 1 सप्टेंबर 2026 सावन डिपॉझिट रिफंड योजनेचं पहिलं टप्पो राज्यभर चालीक लायतलं. तातून सोरो आणि सोऱ्याचेर आधारित उत्पादनांच्या बाटल्यांचा आस्पाव जातलो. गोय रान उदरगत महामंडळान पावसाच्या हंगामाच्या फाटभुंयेर गोयातल्या सगळ्या घसघस्यांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरू केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकले माधुरी वोकांच्या गायनान राग ललित. आता कार्यावळी मुखार सरताना ऐकूया त्यांच्याच गायनान राग परमेश्वरी.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी निकतेच तुम्ही ऐकले माधुरी ओखांच्या गायनान राग परमेश्वरी. याद सुनी आज सांजवेच्या 5 वरा 35

0: योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदीन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

FM रेनबो 104.5 ऑफ 4 मेगाहर्ट्ज आता बरोबर 7:05 मिनिटाचे ऐकून रवा दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित केल्यो इंग्लिशीतल्यान खबरो.

0: 3 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच म्हत्वाच्या घडामोडींची नोंद करता. आयज आसा आंतरराष्ट्रीय प्लास्टीक मुक्त दीस. दर वर्सा 3 जुलय हो दीस प्लास्टीक मुक्ती दीस म्हणून पाळटात. हो दीस पाळपा फाटलो हेतू म्हळ्यार प्लास्टीकच्या प्रदुशणाच्यो गंभीर अश्यो समस्या ह्या धर्तरेचेर जाता. धर्तरी धरून सागरी जीवना मेरेन पर्यावरणाक धोको ह्या प्लास्टिका खातीर जाता. आनी हाचे विशींच जागृकता निर्माण करपाच्या हेतान प्लास्टीक मुक्त दीस आयचो 3 जुलय म्हणून पाळटा. हे दिसा विशेष बसका घेवन संवाद साधून सामाजीक चर्चा आयोजित करून आनी वैयक्तीक मळार प्लास्टीकच्या गंभीर समस्येक तोंड कशें दिवप हाचे विशीं जागृकताय निर्माण करतात. चड करून पर्यावरणाक प्लास्टीकच्या पिशव्यापासून मुक्त करपाचो आयचो हो खास दीस. त्यान भायर दर्या निवळ करप, दर्या निवळ करपाचें अभियान सुरू करप हाचे विशीं जागृकता निर्माण करता. आनीकय खुबशा कारणां खातीर आयचो हो दीस खास थारता. महात्मा ज्योतिबा फुले हांणी दलित भुरग्यां खातीर पयली शाळा काडली आयचे दिसा 3 जुलय 1852 वर्सा. तर कायदे पंडीत, स्वातंत्र्य सैनीक आनी मुंबय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तशेंच सर्वोच्च न्यायालयांत सामाजीक समस्यांक खातीर लढो दिवपी झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर VM उर्फ भाऊसाहेब तारकुंडे हांचो आयज जल्म जाल्लो. तांचो जल्म 3 जुलय 1990 वर्सांतलो. आयचेच दिसा 1350 वर्सा संत नामदेव हांणी समाधी घेतिल्ली. तर 2000 वर्सा विक्रांत हे विमान वाहू युद्धनौकेचे मुंबयच्या दर्यांत ऑयस्टर रॉका कडेन सागरी संग्रहालयांत रुपांतर केल्ले. नौदल, राज्य सरकार आनी मुंबई पोर्ट ट्रस्ट आनी मच्छीमार प्रतिनिधींनी ह्या कार्याक मान्यता दिल्ली. आयचेच हे दिसा 1850 वर्सा भारतांत व्यापार करपा खातीर आयिल्ल्या इंग्लंड देशातल्या ईस्ट इंडिया कंपनीन भारताचेर राज्य केलें. भारताचेर राज्य करतनाच तांणी आमच्या देशांतलो मोलादीक असो हिरो कोहिनूर आपल्या वांगडा ते घेवन गेले. आयज आमी याद काडटा कवी प्रदीप हांची. 1998 वर्सा आयचे दिसा तांकां दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जाल्लो. ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी हे भक्तीपर गीत कवी प्रदीप हांचे. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 3 जुलय.
1: दिन विशेष.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्व समाज

समावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आनी शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदां आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐक बनो, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही साजरो करतात वनमहोत्सव सप्तक. दरवर्षा 1 ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव आम्ही साजरो करतात. हाचो मुख्य उद्देश की सगळ्यामध्ये पर्यावरणाचे रक्षण करप आणि वृक्षारोपणाविषयी जागरूकता निर्माण करप हो असा. रानां जपून दवरप ही आमची जिविताची गरज. झाडांचो सांबाळ करप, झाडां लावप आणि ताचे संवर्धन करप ही बी तितलेच गरजेचे. चडांत चड झाडां लावूया आणि त्या झाडांचे रक्षण करूया.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात त्याचा शोध घ्या, ताका लागपी अभ्यासक्रम शिकात, फकत सरकारी शिर्वीस मिळत जाल्यारूच काम करतले ही मानसिकताय सोडात आणि रोजगाराच्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचं फुडार परजळीत करात असे आवाहन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांनी केला. रोजगाराच्या नदरेतल्यान सरकार तरणाट्यांक स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग आणि पारदर्शक गुणवत्तेवर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊक काम करता असे मुख्यमंत्र्यांनी सांगले. आयज बीएबी कॉम अशो फकत पदव्यो मिळून नोकरी मिळप शक्य जावचे ना. नोकरे खातीर एक क्षेत्रात कुशळटाय प्राप्त करप गरजेचे थारता. पदवी मेळयली वा नोकरी मेळ्ळी तरी सेगीत शिकत राहून अपडेटेड राहप गरज असता. मंत्री, आमदार वा राजकारणी लेगीत सुखी असना, आमकां सगळ्यांक अपडेटेड रावचे पडटा असे मुख्यमंत्र्यांनी सांगले.
1: खंयसरूच आमी अशा पद्दतीन कॉम्प्रमायज कोणूच करिना म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगता की आज ज्या पद्दतीचे जॉब्स ह्या वेगवेगळ्या सेक्टरात, फार्मास्युटिकल आसतले, इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी आसतले, इलेक्ट्रॉनिक्स आसतले, इंजिनियरिंग आसतले, टुरिझम सेक्टर आसतलो, हॉस्पिटेलिटी आसतले, रिन्युएबल एनर्जी आसतले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लॉजिस्टीक ह्या सेक्टरात एक ग्रोईंग सेक्टर असतात आताचे. ताच्या रिलेटेड स्टडीज किंवा ताच्या रिलेटेड आम्ही पळयता की सर्टिफिकेट कोर्सीस हे तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे ज्याका आम्ही म्हणतात की डिस्टन्स कोर्स असतले, एक्सटर्नल असतले, हे घेवप गरजेचे असा.
0: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी वेर्णा मेगा जॉब फेअर 2026 खाला निवड झाल्या उमेदवारांक नियुक्तीपत्रांचे वाटप केले. या कार्यावळीक उद्योग मंत्री माविन गुदिनो, गोय राज्य उद्योग उदरगत महामंडळाचे अध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आशिल्ले. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांच्या फुडारपणाखाला काँग्रेसीच्या शिष्टमंडळान गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेतली. ह्या वेळार गोयातल्या कायदो आणि सुव्यवस्था इबाडत वचपी परिस्थितीची माहिती दिवपी निवेदन काँग्रेसीन राज्यपालांक सादर केले. गोयात खून, गुन्यांव, ड्रग्स वेव्हार, बायलां आणि भुरग्या आड गुन्यांव, जमनीचे माफियाचे वावर वाढत असल्यात असो आरोप गोय काँग्रेसीन केला. तसेच नीती

0: आयोगाच्या अहवालाचो उल्लेख करून भारताच्या हेर राज्याच्या तुळेंत गोंयांत गुन्यांवकारांक अटक आनी कारवाय करपाचें प्रमाण सगळ्यांत उणें आसा असो दावो केला.
1: आज आमी राज्यपाल हॉनरेबल हीज एक्सलन्सी गव्हर्नराक एक मेमोरेंडम घेवन गेल्ले आनी ह्या मेमोरेंडमान आमी ज्या पद्दतीन आज क्राईम वाडटा त्या पद्दतीन आज मर्डर वाडटा, रेप वाडटा, डेकॉयटी वाडटा. गोंयांत लॉ आनी ऑर्डर म्हणटाय ते ना, गोंयांत फक्त लँड आनी ऑर्डर.
2: पावसाच्या फाटभुयेर गोंयातल्या सगळ्या घसघशांचेर वचपाक प्रवेश दिवपाक सुरू केला. आता पर्यटकांक दूदसागर, पाळी, शिवलिंग, चरावणे, नानेली, सावरी
0: मेनापी घसघशांचेर वचपाक मेळटले अशें रान उदरगत म्हामंडळान कळीत केला. ह्या घसघशांचेर येवपी मनशांच्या सुरक्षेची वेवस्था वाडयल्या. सुरक्षितताय हे पयले प्राधान्य उरला अशें म्हणटना म्हामंडळाची अध्यक्ष देविया राणे हांणी पर्यटकांनी सुरक्षेची मार्गदर्शक तत्वां पाळची, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि रान कर्मचाऱ्यांक सहकार्य करचे, सैमीक सोबितकाय जबाबदारपणान भोगची असे सांगले. उदकाच्या पातळेचेर आणि भोवतणच्या परिस्थितीचेर घसघश्याचेर वतकूच लक्ष दिवचे असे आवाहन केले. गोयातली जन्ममरण नोंदणी आता 1 जुलै सावन केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली CRS पोर्टलावरवी जातली. घर मंत्रालया खाला चालीक लायिल्ल्या हे यंत्रणेवरवी 1971 ते 30 जून 2026 मेरेनचे सगळे जन्म आणि मरण नोंदी केंद्रीय डेटाबेजात एकठांय करतले. जाल्यार आता नागरिकांक फकत केंद्रीय CRS पोर्टलावरवी प्रमाणपत्रां आनी संबंधित सेवा मेळटल्यो. ह्या यंत्रणेवरवी देशभर लागू जावपी एकसारख्या स्वरुपात प्रमाणपत्रां जारी करतले. 1 जुलै 2026 सावन लागू जावपी नव्या जल्म आनी मरणाची नोंदणी राज्य पोर्टलात दाखल जावची ना अशें राज्य सरकारान कळीत केला. गोंय सरकारान दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना DDSSY खाला भलायकी विमा संरक्षणात दिवपी निधीत वाढ केल्या. नव्या बदला प्रमाण 3 वा ते परस उण्या फॅमिलीक वर्सुकी 2.5 लाखावेल्यान 4 लाखाचो विमो कवच, जाल्यार 4 वा ताचे परस चड मनशां आशिल्ल्या फॅमिलीक वर्सुकी 4 लाख रुपयावेल्यान 6 लाख रुपयाचो विमो कवच आतां मेळटलो. पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो 8:15 आणि 8:30 जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो नमस्कार.

आल्फ्रेड रोझांच्या आवाजान हो आशिल्लो गुपीत मोग. कातारांची कार्यावळ तुमच्या सांगतान आसा एफ एम रेनबो सेवे वरवीं 105.4 मेगाहर्ट्झांचेर. ह्या कार्यावळीन मुखार सरतना आतां लॉर्ना हांचो आवाज.

अमित कुमार आणि हेमलता हांच्याहो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो 8:35 जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ बरोबर 8:40 तुमका ऐकपाक मेळटल्यो कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो. कातरांच्या कार्यावळीन मुखार सरतना आता नाझारेथ लुझिया हांचो आवाज.

0: and remarkable figure. But if you see that in the context of what's happening in other parts of the world, it becomes more noteworthy.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आज कोलकातान अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयल्या वांगड्या खातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण करतले. या कार्यावळीचो उद्देश नव्यान वेचून आयल्या वांगड्यांक संसदीय आणि वैधानिक कामकाजाच्या वेगवेगळ्या बाबींची वळख करून दिवप आसा, जशे की समिती व्यवस्था, वित्तीय नियंत्रण, संसदीय विशेष अधिकार आणि विधीमंडळांतले उदेपी डिजिटल उपक्रम. ही कार्यावळ आमदार पिठासीन अधिकारीन संसदीय तज्ञांमदी संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण करपा खातीर एक मंच उपलब्ध करून दितली, असे लोकसभा सचिवालयान सांगले. या 2 दिसांच्या कार्यावळीन विधीमंडळाच्या कामकाजाचे मुखेल आंगाचो आस्पाव करपा खातीर तांत्रिक सत्रांची माळ आखल्या. या उक्तावण सत्राक राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री शुवेंदू अधिकारी आनी हेर मानेस्त हजर रावतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: वित्त आयोगाच्या शिफारशींचेर विचार विनिमय करपा खातीर पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग लल्लन सिंग हांचे अध्यक्षते खाला आनी केंद्रीय राज्यमंत्री प्राध्यापक एस पी सिंग बघेल हांच्या उपस्थितीन ही कार्यशाळा जातली. या कार्यशाळेन वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागान जारी केल्ल्या 16व्या वित्त आयोगाच्या ग्रामीण थळाव्या संस्थांच्या अनुदानाच्या अंमलबजावणीच्या मार्गदर्शक तत्वांचेर मुखेलपणान चर्चा जातली. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण VBG रामजी कायदो 2025 हे देशभरांतल्या गावांच्या विकासाक गती दिवपा खातीर, रोजगार मेळोवन दिवपा खातीर आनी ग्रामीण भागांतली उपजीविका घटमूट करपा खातीर उखलिल्ले एक व्हड पावल, अशें केंद्रीय ग्रामीण उदरगत आनी शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आनी आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी काल आंध्र प्रदेशांतल्या तिरुपती जिल्ह्यांतल्या मुक्कावारी पल्ले गावान VBG रामजी कायदो 2025 अधिकृत उक्तावण केले. त्या वेळार चौहान उलयताले.
3: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
1: वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाव आणि बालटल या दोन्ही मार्गांतल्यान सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टाक रक्षाबंधन सणाच्या दिसा सोपतली. यात्रेकरूंचो पहिलो पंगड काल कडक सुरक्षा बंदोबस्तान अनंतनाग जिल्ह्यांतल्या नुनवान आणि गांदरबाल जिल्ह्यांतल्या बालटल या जोड बेस कॅम्पांनी पावलो. युक्रेनान रशियन राजधानी कीवचेर केल्ल्या मोठ्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांनी 27 जणांक मरण आयले आणि 90 जण जखमी झाल्यात. कीवच्या 30 वेगवेगळ्या सुवातींनी लुकसान झाल्याची नोंद झाल्या, तातूंत चड करून निवासी इमारती नागरी मुळावी बांदावळीचो आसपाव आसा. युक्रेनान तांच्या नागरी मुळावी बांदावळीचेर केल्ल्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांक प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्ल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयान एका निवेदनात सांगले. नैऋत्य मॉन्सून पुराय दिल्ली, गुजरातांतले आनी कांय वाठार, उत्तर प्रदेशाचो उरिल्लो भाग, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाबांतले चडशे वाठार आनी राजस्थानच्या कांय वाठारांनी फुडें सरला.

हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशान कांय सुवातींनी दाट उटंगरांचो अदमास उक्तायला. त्याच काळा खातीर छत्तीसगड, कर्नाटकांतलो दर्यादेगेवेलो वाठार, राजस्थान, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळा, माहे, उत्तराखंड आनी विदर्भांतूय हवामानाची अशीच स्थिती उरतली. भारतीय हवामान खात्यान मुंबय, ठाणे, पालघर आनी रायगडा खातीर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शिटकावणी दीत ऑरेंज अलर्ट जारी केला. पुर्तुगाल फिफा फुटबॉल संवसारीक करंड सर्तीच्या प्री क्वॉर्टर फायनलींत पावला. कॅनडाच्या टॉरंटो शारांत आज पुर्तुगालान क्रोएशियाक 2-8 अशें हारोवन निमाण्या 16 पंगडां मदीं सुवात मेळयली. मंगळारा डालासांत जावपी प्री क्वॉर्टर फायनलींत पुर्तुगाल स्पेन आड खेळटलो. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान बीसीसीआयन भारत आनी श्रीलंका हांचे मदीं जावपी कस लावपी क्रिकेट माळेचे वेळापत्रक जाहीर केला. ही माळ 15 जुलय ते 27 जुलय मेरेन जातली. पयलो टेस्ट फुडल्या म्हयन्याच्या पयलो टेस्ट 15 जुलय गोल आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जातलो, जाल्यार दुसरो टेस्ट 23 जुलय कोलंबोन जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारत आनी जपान हांणी धोरणात्मक तेल साठवणूक वाडोवपाक आनी सागरी वाहतूक सुगम करपा खातीर उर्जा भागीदारीची घोषणा केल्या. 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचेर विचार विनिमय करपा खातीर पंचायती राज मंत्रालय आज नवी दिल्लीन राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची एक राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटले. वर्सुकी श्री अमरनाथ यात्रा सकाळी जम्मू आनी काश्मीरांतल्या पहलगाम आनी बालटाल ह्या दोनूय मार्गांतल्यान सुरू जाली. फिफा संवसारीक करंड सर्तीन पुर्तुगाल प्री क्वॉर्टर फायनलींत पावला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबऱ्यो आसतल्यो सांजवेळा 6:30.

कातारांच्या कार्यावळी निमाणेकडेन तुम्ही आवाज ऐकलो सोनिया शिरसाठांचो आनी कातारांची कार्यावळ आमी हांगा सोपयता. सकाळची बरोबर 9 वरां जातात. FM रेनबो सेवा 105.4 MHz आयकूंक रावात सदाबहारी कार्यावळ थोड्याच वेळा भितर.

सदाभार कार्यावळीन हो आवाज तुम्ही ऐकलो किशोर कुमार आणि आशा भोसले हांचो. मल ह्या फिल्मातले हे गीत आशिले, रचना आशिले आनंद बक्षी हांची आणि संगीत दिले कल्याणजी आनंदजी हांणी. कार्यावळीत मुखार सरतना आता येसुदास हांचो आवाज.

सदाबहारकार वेळी निघतो सो आवाज तुम्ही ऐकलो किशोर कुमारांचं बुड्ढा मिल गया फिल्मातले हे गीत आशिले. संगीत दिले आर डी बर्मन आणि रचना आशिली मजरू सुलतानपुरी हांची.

0: कसम,
1: मोहब्बत की कसम,
0: मोहब्बत की कसम,
1: मोहब्बत की कसम।
2: ऐकबनू लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं जोड आवाज निकलं, संगीतकार शिले शंकर जयकिशन। तुमच्या सांगतान असा सदाबहार ही कार्यावळ, आणि ही कार्यावळ तुमच्या सांगतान असतली 10:05 मेरेन। 10:05 तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो, आणि उपरांत आसतली तरेकवार मराठी गितांची कार्यावळ। FM रेनबोचो सांगात सोडून खंयच वचूं नाकात, आयकत रावात FM रेनबो।

मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज आशिल्लो. संगीतकार आशिले एस टी बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. वेळेबरोबर सकाळचे 9 वाजून 33 मिनिटं जातात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलय 2026 मेरेन

चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

सदाभार कार्यावेन बॉम्बे टू गोवा या फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकलंय. आणि आता निमाणेकडील सुरेश वाडकर यांचा आवाज राम तेरी गंगा मैली या फिल्मातलं गीत बरोबर थावरा. 5 मिनिटाचेर तुमकां एक पाक म्हटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्स वरून तुम्ही ऐकत आहात श्रोते हो FM रेनबो. 10:10 झालेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोते हो आस्वर होता आशा भोसले यांचा. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. बरोबर सकाळची 10:30 होत आहेत.

श्रोत्यो, आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिकलं तर आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं. मित्रांची साथ, कुटुंबाचा आधार आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं मनाला आनंद देतं. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा प्रयत्न करूया.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे.
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव

0: सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर म्हादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज।

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी हा स्वरकर्ता सुनील बांदोडकर यांचा. या गीतासोबतच हा कार्यक्रम आता समाप्त होतो. FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. श्रोतेहो, आताबरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

एफ एम रेनबोर तुम्ही आयकताली उषा आमोणकर हांच्या आवाजान हे गीत आशिल्ले. 11:12 आनी 24 सेकंद जातात. एफ एम रेनबो 105.4 मेगा हर्ट्स तुम्ही ट्यून इन केला आनी कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटा. मुखार आयकूंक दिता गीत आनंदाचो दीस. मधुमिता महात्मी हांच्या आवाजान गीत आयकुया.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एफ एम रेनबोर, तुम्ही ऐकतात कोकणी गीता. 11 वाजून 30 मिनटं आणि 31 सेकंद जातात. कोकणी गीतांच्या कार्यावळीत मुखार ऐकूंक दिता डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या आवाजान जे मना जायशे जाता हे गीत.

0: डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या आवाजान तुम्ही ऐकतली हे कोकणी गीत. कोकणी गीतांची कार्यावळ एफ एम रेनबोर चालू असा. तुम्ही ट्युन इन केला 105.4 MHz. 11 वरां जाऊन 36 मिनटं आणि 31 सेकंद जातात. एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात. बरोबर 1 वराचेर एफ एम रेनबोर ऐकुपाक रावात हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. ही कार्यावळ लाईव्ह फोन इन असतली. तुम्ही डॉक्टराक तुमचे प्रश्न विचारू शकता. आयचो विषय जावन आसा गट हेल्थ आनी आयुर्वेदा. आयुर्वेदीक दोतोर डॉक्टर जानवी संदीप प्रभुदेसाय आमच्या स्टुडिओत उपस्थित असतली बरोबर 1 ते 2 वरां ह्या मजगती. तुम्ही तुमचे फोन करून 1 ते 2 वरां मजगती आपले प्रश्न विचारू शकता. आमचो फोन नंबर जावन आसा 0832-242-1285 वा 0832-222-4457. परत एक फावट नंबर सांगता 0832-222-4457 ह्या नंबराचेर फोन करून तुम्ही तुमचे प्रश्न 1 ते 2 वरां मजगती दोतोराक विचारू शकता. हॅलो डॉक्टर 1 ते 2 वरां मजगती.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz एफ एम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
0: परत एक फावट येवकार मोगाळ ऐकुपेनो. एफ एम रेनबो 11 वरां जावन 38 मिनटान 25 सेकंद जातात. कोकणी गीता ह्या खिणाक तुम्ही ऐकतात एफ एम रेनबोर. ऐकुया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान गीत फुलफुला.

बिंदी आवाजांचे आवाजान हे गीत आशिल्ले. 11:55 22 सेकंद जातात. वैशाली सामंत हांचो आवाज ऐकुया. गीत जावन आसा योरे साहेबा.

कोंकणी गितांच्या कार्यावळीत निमणे गीत आता ऐकपाक दिता है। कार्यावळीतले स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान आणि निहिरा जोशी हांणी गायिल्ले हे गीत ओ माय डार्लिंग। आमच्या स्टुडिओन बरोबर 12 वरां जातात आणि ह्या गीता उपरांत ऐकूंक दिता मुखावेली कार्यावळ चित्ररंजन। ताजे पहिली ऐकूंक रावात हिंदीतल्यान खबरो, ऐकूया कोंकणी गीत ओ माय डार्लिंग, आवाज स्वप्नील आणि निहिरा जोशी।

0: चित्ररंजन ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. तेजे पयली सांगूंक सोदता, बरोबर 1 ते 2 वरां मजगतीं आमची कार्यावळ आसतली FM रेनबोर हॅलो डॉक्टर. लायव्ह फोन इन कार्यावळ आसतली. आमच्या स्टुडिओंत येतले डॉक्टर, आयुर्वेदीक डॉक्टर जे जावन आसा डॉक्टर जानवी संदीप प्रभुदेसाय. तुमचे जर आयुर्वेदा संदर्भांत प्रश्न आसत जाल्यार आमकां मुजरत फोन करचो 1 ते 2 वरां मजगतीं. आमचो आयचो विशय जावन आसा गट हेल्थ, गट एन्ड आयुर्वेदा ह्या विशयाचेर आयचो दोतोर तुमच्या विशीं उलयतलो डॉक्टर जानवी संदीप प्रभुदेसाय. फोन करपा खातीर फोन नंबर जावन आसा 0832-222-4457. परत एक फावट नंबर सांगता 222-4457. ह्या नंबराचेर तुमचे जर कसले प्रश्न दोतोराक विचारपाचे आसा पोटा विशयी म्हणजे गट हेल्थ आनी आयुर्वेदा विशयी जाल्यार तुम्ही मुजरत आमच्या आयुर्वेदीक डॉक्टर जानवी हांकां विचारूं शकता 1 ते 2 वरां मजगतीं. FM रेनबोर.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: फोन नंबर जावन आसा 0832-222-4457. परत एक फावट नंबर सांगता 0832-222-4457. FM रेनबोर तुम्ही ऐकतात ही कार्यावळ. तर मुजरत फोन करचो हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीत 1 ते 2 वरां मजगती. हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीत FM रेनबोर.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
0: FM रेनबोर आमच्या स्टुडिओत 12 वरां जाऊन 47 मिनटां आणि 22 सेकंद जातात. मोगाळ आयकुपॅनो तुमकां आयकूंक दिता ही कार्यावळ जावन आसा चित्र रंजन. मुखार आयकूंक दिता गीत छोटी सी आशा.

श्रेया घोषाल हांच्या आवाजांत हे गीत आशिल्लें. एफ एम रेनबोर तुमी आयकताली ही कार्यावळ. मोगळ आयकपनो 12 वरां जावन 45 मिनटांनी 36 सेकंद जातात. एफ एम रेनबो तुमी ट्युन इन केला 105.4 मेगाहर्ट्स. आनी सांगपाचें म्हणल्यार बरोबर 1 वरां मजगतीं आमच्या स्टुडियोन डॉक्टर येवपाचे आसा. डॉक्टर जानवी संदीप प्रभुदेसाय ही एक आयुर्वेदीक दोतोर. आनी आमचो आयचो विशय जावन आसा गट एन्ड आयुर्वेदा. तर तुमचे जर कसले प्रश्न आसत जाल्यार तुमी मुजरत दोतोराक विचारपाक शकता. लायव्ह फोन इन कार्यावळ आसतली 1 ते 2 वरां मजगतीं. तुमचे प्रश्न गट आनी आयुर्वेदा संदर्भात आसा जाल्यार तुमी मुजरत विचारचे. आमचो

0: एफ एम रेनबो मोगाळेको पॅनो तुम्ही ऐकतात आणि आमच्या स्टुडिओन 12 वरां जाऊन 58 मिनटां जातात आणि बरोबर 1 ते 2 वरां मजगती आमची कार्यावळ असतली हॅलो डॉक्टर. डॉक्टर जानवी संदीप प्रभुदेसाय ही आयुर्वेदीक डॉक्टर आमच्या स्टुडिओत उपलब्ध असा आणि तुमचे प्रश्न जर तांचे कडेन विचारपाचे असत जाल्यार तुम्ही फोन करचो. आमचो फोन नंबर जावन असा 08322224457. तर ऐकूया कार्यावळ हॅलो डॉक्टर काय खिणा भितरच.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz एफएम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: महत्वाचे असता. पण कोणाच्याच हातात केळे दिसना किंवा ॲपल घेतिल्लो दिसना. सो आजकाल खाण जे असा न्ही ते एकदमच सुपर फास्ट जाल्ले असा. तातून प्रिझर्वेटिव्ज इतले असता, केमिकल्स इतले असता. सो ते जेव्हा आमच्या शरीरात येता ते खरेच पचता काय? काय आम्ही आमच्या भुरग्यांक किती दिता? जेवण दिता, खाण दिता, जर इनडायरेक्टली स्लो पॉयझन दिता. सो खाण असे असचे की ते फ्रेशली म्हणजे त्यांनाच तयार केले असपाक जाय. म्हणजे आमच्या शरीरात जेव्हा ते वता आमच्या शरीराक त्रास जावपाक जायना ते पचोवपाक. जेव्हा त्रास जाता त्यांना म्हणता आम्ही अग्नी बिघडता. आता अग्नी बिघडलो की किती झाले? रोग तयार झाले. सो जेवण जे असता पहिले ते आता आम्ही जर सकाळी केले चढान चढ दनपरा आणि रातचे परे म्हणल्यावर ते बियॉन्ड 24 आज उरपा जायना. आजकाल आमच्याकडे रेफ्रिजरेटर आयला की आम्ही कबाट कसे वापरता म्हणल्यावर उरले थोडेसे जेवण गुठलायले डब्यात काढले धाकले तोपान काढले घाले फ्रिजात घाले. सो हे जेवण जेव्हा आम्ही इतले प्रिझर्व करून दवरता ते आम्ही दुसऱ्या दिसांनी तिसऱ्या दिसांनी असे करून 8 दिस 10 दिस. खूपशे पेशंट म्हाका सांगता ना दोतोर यु नो चिकन केले त्या दिसा बरे लागना, फ्रिजात दवरले मात्शे 2 दिसा उपरांत खाले जाल्यार बरे लागता. पण त्यांना आम्ही विचार करपा जाय की जेवण हे आम्ही जिबे खातीर खाता काय शरीरा खातीर खाता. सो जाता तितले नी फ्रेश केले म्हणजे सकाळी सकाळी केले दनपरा खावचे किंवा चढान चढ रातचे खावचे. जितले आम्ही ते परत परत गरम करता किंवा फ्रिजात दवरता पण त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी जाता आणि ते जेव्हा शरीरात वता आमच्या त्यांना टॉक्सिन्स निर्माण करता म्हणजे आमचं अग्नी दूषित करता. सो इनडायरेक्टली गट हेल्थ आमचे बिघडता.
1: खूप बरं सांगले दोतर. ऐकूया एक लहानशे गीत आणि गीता पुढे आमची कार्यावळ चालू उरतली. FM रेनबो या किणाक तुम्ही ऐकतात हॅलो डॉक्टर आणि आमच्या स्टुडिओत असा डॉक्टर जान्हवी प्रभुदेसाय आयुर्वेदिक दोतर जाऊन असा आणि त्यांना आपल्या फिल्डात खूप बरो एक्सपिरियन्स असा गट हेल्थाविषयी आज आम्ही उलयता. तुमचे जर कसले प्रश्न असत जाल्यार तुम्ही मुजरत आमकां फोन करचो. आमचा फोन नंबर जाऊन असा 0832 2224457 FM रेनबो.

0: दोतोर, आमी उलयतालीं गट हेल्था बद्दल. तर गट हेल्थाचो विशय आयलो तेन्ना आमकां कळ्ळें की गट हेल्थाचो जो मूळ आसा पोटान आसा खरेंच, पूण तें तोंडांतल्यान सुरवात जाता जशें तुमी म्हटलें. तर ताज्या वयल्यान म्हाका विचारन दिसता ओरल हेल्थूय तातूंत आयलें. सो हें ओरल हेल्थ कशें ताका रिलेटेड?
1: आतां जेन्ना आमी ओरल हेल्थ म्हणटा पळय, सकाळीं उठना फुडें आमी कितें करता, टूथपेस्ट घेता, ब्रश करता. स्पेशली ल्हान भुरगीं, ओके, तांकां ती न्हिदेनासता बाबडी, तांकांय टूथपेस्ट ती आमी ब्रशार घालता, तांकां ब्रश करता. आनी चडशे वेळार भुरगीं ही टूथपेस्ट गिळटात. सो टूथपेस्ट इज लोडेड वीथ कॅमिकल्स म्हणटात आमी, भरपूर कॅमिकल्स आसता. सो सकाळीं सकाळीं उपाशी पोटार आमच्या पोटान कितें वता, कॅमिकल्स जे डिरेक्टली आमच्या ब्लडान एब्जॉर्ब जाता. सो आयुर्वेदान न्ही ऑयल पुलिंग किंवा गंडूश किंवा कवल अशें म्हणून एक ऋतुचर्या किंवा दिनचर्येचो प्रकार आसा. तातूंत कितें करताले, पयलीं तेल जें आसा, ओके, ते वखदांनी खूब प्रोसेस केल्ले आसताले किंवा प्लेन तेल सुद्दां, ते सकाळीं सकाळीं तातूंत गळगळे करप आसताले. सो जे कितें ओरल बॅक्टेरिया आसात, आमी गोंया सारक्या जाग्यार रावता, गोंयान आमचे आसा ते खोबरेल, ओके, खोबरेल इज रीच इन लॉरीक एसिड. सो ती इम्युनिटी वाडयता. सो जेन्ना हें पोटान वता सकाळीं सकाळीं, इट इन्क्रिजीस आवर इम्युनिटी. एंटीबॅक्टेरियल आसा, एंटीफंगल आसा. सो आमचे तोंडाचे जे बॅक्टेरिया आसा, वॉट एवर इन्फेक्शन्स आसा, ते कमी करता. सो गम्स जे आसा तातूंतल्यान ते एब्जॉर्ब जाता. सो हाज्या कारणान आयुर्वेदान जें सांगलां की ऑयल पुलिंग करचें, हें म्हज्या विचारान की सगळ्यांनीच आतां प्रयत्न करचो की टूथपेस्ट जी कॅमिकल आसा ताजो वापर कमीत कमी करून ऑयल पुलिंग किंवा हे तेलान जे गळगळे करप आसता पळय न्ही, ते जर चालू केले न्ही जाल्यार खुबशे थ्रोट इन्फेक्शन्स म्हणा, एसिडिटी म्हणा, खुबश्यो गोश्टी आजकाल स्पेशली ल्हान ल्हान भुरगीं येतात, तांकां थंडी जाता, खोकली जाता, वारंवार जायत आसता. हाचें कारण कांयच सोदून मेळना. चडशे वेळार कल्प्रेट आसता टूथपेस्ट, कारण कॅमिकल्स. सो तातूंत जो फेस येता पळय, इट इज बिकॉज ऑफ डिटर्जंट कायंड ऑफ फोम. आनी खुबशे पेशंट विचारता, फेस येना जाल्यार कशें बरें दिसतलें? बट इट इज नॉट अबाउट चॉयस, ओके, इट इज नॉट अबाउट कम्फर्ट, इट इज वॉट इज गूड फॉर यू. आपल्याक कितें बरें पडटलें? सो आयुर्वेदान वेवस्थीत ऑयल पुलिंग हें डिस्क्रायब केल्लें आसा. आनी म्हज्या मतेन सगळ्यांनी एकदां तरी ते प्रयत्न करचो. तातूंत ओरल क्लेन्झिंगूच न्ही, बट इवन यो गट हेल्थ, कारण थोड्या प्रमाणान ते तेल पोटान सुद्दां गेलें, 100% सेफ आसा न्ही, नॉट लायक टूथपेस्ट. सो स्पेशली ल्हान भुरग्यांक जेन्ना पयल्या फावटीच दात येता, आमी जर ल्हानपणाच्यान तांकां टूथपेस्टच्या जाग्यार ऑयल पुलिंगची संवय करत न्ही, म्हाका दिसता आ फ्युचर जनरेशन जी आसा ती खूब हेल्दी जातली. सो दॅट इज हाव गट हेल्थ इज रिलेटेड डिरेक्टली टू ओरल पुलिंग किंवा ओरल केअर.
0: तुमी म्हटलें ना हांवें मिठाचे गळगळे आयकले दोतोर, पूण ऑयल जे घालून गळगळे फर्स्ट टायम, तर कशें सपोज करपाक जाय जाल्यार कशे तरेन घेवचे हे? सकाळी कशें?
1: सकाळीं कितें आसता, उपाशी पोटार उठल्या न्ही, डायरेक्ट तेल घेवप, ते उदकान बी मिक्स करप नासता.
0: खोबरेल तेल,
1: येस, खोबरेल तेल आसत किंवा देर आर म्हणजे वेगवेगळे ऑयल पुलिंगचे फॉर्म्युलाज येता, ते घेवन तोंडान भरप आनी स्लो गळगळे करप. इट इज नॉट लायक यू नो आमी रिन्स बी करता तशें न्ही, हळूहळू गळगळे करत रावत, 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट, मनशा कडेन कितले जमता पळय न्ही, तितलो वेळ ते गळगळे करत रावप. एकदम हांव अशें म्हणना की 10 मिनटां 15 मिनटां कोणा कडेन जमचें ना, पण 1-2 मिनटां तरी मिनिमम, 1.5 ते 2 मिनट जर गळगळे करत रावप न्ही, एब्जॉर्प्शन आमच्या तोंडान जाता. मे बी यू नो सब लिंग्वल जाता, जिबे पोना किंवा इन द बक्कल कॅविटी, हें एब्जॉर्प्शन जेन्ना जाता पळय न्ही, इट डिरेक्टली एंटर्स द बॉडी, म्हणजे ताका डायजेशनची गरज ना. सो सकाळीं सकाळीं लॉरीक एसिड जे आसा, विच इज यू नो आवयच्या दुदान जितले लॉरीक एसिड आसता पळय न्ही, ताजो खुबसो प्रमाण खोबरेलान सुद्दां आसता.
0: हा, म्हणजे तुमच्या म्हणण्या प्रमाणे एक गुड्डी खोबरेल तेलाची घेऊन गळगळे काय हरकत ना,
1: वयल्यान बरे.
0: हा,
1: तशें
0: म्हणजे हांवें म्हणजे आमी खूब फावटी मिठाचे आयकल्या, पूण तेलाचे हे म्हाजे कडेन तर हांवें खूब कमी प्रमाणान आयकला म्हणून म्हटलंय.
1: ना, मिठाचे गळगळे कितें आसता न्ही, सकाळीं उपाशी पोटार जर गेले जाल्यार तुका वॉमिटींग जावपाचे चान्सीस आसा. हा, कारण मीठ नॉर्मली इज गोईंग टू मेक यू वॉमिट, कारण इतली सवय लवण रस आसा न्ही, सॉल्ट. बट ऑयल आशिल्ल्या कारणान न्ही इम्युनिटी वाडयता, प्लस युअर ओरल हेल्थ इज व्हेरी गूड. ल्हान भुरग्यांक न्ही टूथब्रशाचेर सुद्दां तुमी तेल जर थोडे घालून चालू करात इन्स्टेड ऑफ टूथपेस्ट, इन फ्युचर तांकां सहसा गट हेल्थ इश्यूज कमी जातले, कारण सकाळीं सकाळीं वी आर गिविंग देम लॉरीक एसिड, ते खूब गरजेचे आसा.
0: खूब इम्पॉर्टंट आनी बरो पॉयंट डॉक्टर तुमी सांगलो. आमच्या पचनक्रियेन जेन्ना बदल जाता, केन्ना आमच्या पोटान आमच्या खाणापिणान जशें आमचो ऋतू बदलता, म्हणजे आमकां पावसान किंवा गरमेन वेगवेगळ्या प्रमाणान पोटाचे त्रास जाता, जाल्यार पचनक्रियेन

0: जेन्ना आमचें पोट बिगडलें जाल्यार खंयचे खंयचे रोग जावपाची शक्यता आसा?
1: आयुर्वेदान आमी अशी मानता की खंयचोय रोग आसत जो पर्यंत तो आगंतूज आगंतूज म्हणजे ॲक्सिडेंटल किंवा यु नो भायल्यान कित तरी येऊन आपल्याक इजा जायना तो पर्यंत इट इज सगळे पचनक्रिया बिघडल्यामुळे जाता. ओके, ती थंडी असू, खोकलो असू, पोटाचे विकार असू, सांदे दुखी असू, किदें असू. आता असे म्हणतले की पोटाचे आणि ताजो संबंध किदें, आमी जे किदें खाता पळय न्ही ते जर व्यवस्थित पचना टॉक्सिन्स निर्माण झाले. आता टॉक्सिन्सचे काम किदें, अख्ख्या शरीरान वचप आणि इन्फ्लमेशन तयार करप म्हणल्यार सूज तयार करप. सो ताज्या कारणान ती सांदे दुखी असू किंवा डोके दुखी किदें जे दुखता पळय न्ही जोपर्यंत तुझी पचनक्रिया व्यवस्थित असा तोपर्यंत तुझी इम्युनिटी व्यवस्थित असा. आता गट म्हणजे आता इंग्लिश किंवा मॉडर्न मेडिसिनान विचार केले गट, पोटान असे म्हणतात की देर आर मिलियन्स ऑर ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया, दिस इज कॉल्ड द गट मायक्रोबायोम, जे आमची इम्युनिटी डिसाईड करता. ते जर व्यवस्थित असत जाल्यार तुझी इम्युनिटी बरी. ते जर काही कारणा खातीर, कारणां म्हणजे आजकाल खूब असा, लायफस्टायल असा, फूड असा, जंक फूड असा, तातूंत जर ते तांचे क्वांटिटी म्हणजे तांचो जो नंबर असा तो जर कमी जालो, कमी जालो म्हणजे आमी कमी करतात जेवण खाण खाऊन, तसो जालो जाल्यार आमची इम्युनिटी बिघडता. सो आमचे पोट जर व्यवस्थित जाल्यार सगळे रोग जाले सुद्धा जाल्यार ताचो जो इंटेन्सिटी आसता पळय ती खूप कमी आसता. सो आता जे मॉडर्न मेडिसीन म्हणटा की गट इज द यु नो सेकंड ब्रेन, कारण इट कंट्रोल्स यू, तुका बरें दिसप किंवा आता अशें पळयात तुमी जेन्ना खूब हॅप्पी आसता न्ही तुमी जेवली सुद्दां जाल्यार तुमकां भूक लागता, पण एकदम आमी सॅड आसली आमकां कितें दुख्ख आसत आमी जेवली सुद्दां भूक लागली तरी आमकां जेवीन दिसना, इट इज बिकॉज युअर गट इज कंट्रोलिंग यू.
0: म्हणजे हीच लक्षणां असू शकता,
1: म्हणल्यार तकली दुखतली, उलटी जाल्ल्या सारखी दिसतली, पोटान दुखतले, किंवा आमी मळमळटा म्हणतात पळय, किंवा संडासाक पातळ जातले, किंवा थोड्यांक संडासाक जायत ना, कॉन्स्टिपेशन जाता. सो यु नो ऑल दीस सायन्स आर द पहिले एकदम सुरवातीची लक्षणां आसा जी आमी खूप टायम इग्नोर करतात. सो ही लक्षणां दिली आणि तेन्नाच जर आमी स्वतःची काळजी घेतली जाल्यार फुडचे रोग जावपाक पावना.
0: काळजी घेवपाचे म्हटल्यार तेज्या वयल्यानूच दोतोर तुमकां विचारता. केन्ना केन्ना आमी घरान एकटी आसता आनी खूब पोटान आनी अपचन जाता जाल्यार काही तात्पुरते उपाय कितें आसा तेजेर आमी म्हणजे दोतोरा कडेन वचच्या पयलीं काही उपाय करून मागीर दोतोरा कडेन वचूं शकता अशे उपाय खंयचे?
1: आतां इनडायजेशन जेन्ना म्हणटा की आमी पोटान धवळटा किंवा यु नो नॉशिएटिंग फील जाता ते चडशे हाका कारणां दोन आसता. एक तर आमी अजीर्ण जाय सारखे किदें तरी खाला, चड खाला, किंवा आमकां रातचें जागरण जालां. सो अशा टायमार बेस्ट थिंग म्हणजे घरा कडेन जर आलें आसत ओके ते जर तोंडान धरून चगळत रावले इट हेल्प्स डायजेशन. तशेंच जिरें आसत. सो डायजेस्टीव जे किदें आसा न्ही ते इन्स्टेड ऑफ स्वॉलोईंग म्हणजे गिळच्या पेक्षा ते तोंडान रावून जर आमी चावत रावली आणि हळूहळू हळू ताजो ज्यूस जर एब्झॉर्ब जायत रावलो जाल्यार ताजो इफेक्ट चड जातलो.
0: तेजे वयल्यान याद जालें आमी चडशे आमी गोंयान तरी काय जाय कडेन आमी पळयता जेन्ना आमी जेवता तेन्ना बडीशेप खाता किंवा थोडी जेवच्या पयलीं खाता बडीशेप, तो बडीशेप जो आसा तो कशें काम करता आनी सारकें तें खावप?
1: आतां बडीशेप जो प्रकार आसा पळय न्ही तो जर तुमी असोच खालो ओके पयलीं खालो इट वील एक्ट एज अ एपटायझर म्हणजे तुमकां भूक लागतली कारण पयलींचे जर कितें टॉक्सिन्स आसत ते डायजेस्ट करतले, मागीर खाले इट वील एक्ट एज अ डायजेस्टीव. पण हातूंत एक मोठी चूक जी आजकाल हांवें बडीशेपीन पळयता दॅट दे शुगर कोटेड विथ डिफरंट कलर्स. सो बडीशेपाचे काम जातलेच नो डाऊट अबाउट इट, पण ताज्या बरोबर बाकीचे टॉक्सिन्स तुझ्या शरीरात घुसता न्ही इन द फॉर्म ऑफ प्रिझर्वेटिव्स, कलर्स. सो तुम्ही खरेच पचन करता काय यू आर ॲडिंग मोर टॉक्सिन्स? सो सदांच म्हणता बडीशेप ही सादी खावची विदाऊट द शुगर कोटिंग,
0: जेवण झाल्या उपरांत खावची ती बरी
1: जीवा. हय हय हय.
0: तर दोतर आमी मुखार वळूया तेज्या पयली एक ल्हानशें आमी एक सुंदर गाणें आयकुया. टॉनी हांच्या आवाजान हें आसा गीत आसा एफ एम रेनबोर. हॅलो डॉक्टर ही कार्यावळ तुमी आयकतात.
2: ला ला ला ला ला.

0: साजूक तूप घालपाक मेळटा ऑर अ लिटल बीट ऑफ कोकनट ऑयल आनी तें जर खालें न्ही तर पोट वेवस्थीत साफ उरता.
1: तुमकां तुमच्या प्रश्नाचें उत्तर मेळ्ळां आसतलें न्ही?
2: देव
1: बरें करूं.
2: थँक्यू दोतर. थँक्यू दोतर. थँक्यू मॅम.
1: येस थँक्यू. तर दोतर, हो आमचो कॉलर आशिल्लो आनी तेजे वयल्यान म्हाका एक प्रश्न सुचलो की एक विरुद्ध आहार जे तुमी म्हटले पळय तोय बी एक वेळ लक्षण आसूं शकता, तर हो विरुद्ध आहाराचेर मातसो उजवाड घालशा.
0: तर विरुद्ध आहार म्हणल्यार शब्दानूच समजता की दोन गोश्टी जेन्ना एकठांय येता तेन्ना आमच्या शरिरान वचून खूब ते टॉक्सिन्स निर्माण करतात. आतां अश्यो दोन गोश्टी म्हणल्यार फळां म्हणजे फ्रुट्स आनी दूद, हे दोनी जर एकठांय आमी खायत जाल्यार शरिरार वचना फुडें ते टॉक्सिन्स निर्माण करतले. पण आजकाल तुमी खंयच्याय आयस्क्रीम हातून गेली जाल्यार देर आर डिफरंट फ्रूट फ्लेवर्ड आयस्क्रीम्स, म्हणजे हो एक आजकाल चलिल्लो सगळ्यांत मोठो विरुद्ध आहार आसा. सेकेंड गोश्ट म्हणल्यार नॉनवेज आनी दूद हे एकत्र खावचे न्ही, पण आजकाल म्हणल्यार बटर चिकन, चिकन म्हणजे मलाई घालून
1: आणि मॅरिनेट सुद्धा आम्ही म्हाका दिसता दुधा धयानय करता.
0: सो हे एक व्हडलो विरुद्ध आहार आसा. आमकां सहसा कळना की आमी किदें खातात. एक्च्युली न्ही पारसी लँग्वेजान एक म्हण आसा, डू नॉट कूक द लॅम्ब इन इट्स मदर्स मिल्क. म्हणजे तांकांय खबर आशिल्लें की इनडिरेक्टली नॉनवेज आनी दूद हे एकत्र घेवचे न्ही. तशेंच आयुर्वेदान खूब हजारो वर्सां पयलीं हेंच सांगलां की हो विरुद्ध अन्न आसा. सो टुडेज वर्ल्ड दोन गोश्टी मुख्य म्हणजे तुमकां सांगिल्लें फ्रूट सॅलड्स, कस्टर्ड्स जे आमी दुदान करतात, तशीच आयस्क्रीम्स विच आर मेड विथ रियल फ्रूट, कारण खुबश्यो कंपनीज एडवर्टायज करता रियल फ्रूट आयस्क्रीम, हे अवॉयड करचे. आणि दीस फूड्स जी आमी केन्नाय खावपाक बसली न्ही एक विचार करचो की हातून धंय आसा काय. चिकन घेतले, मटन ऑर वॉट एवर नॉनवेज, धंय, दूद, क्रीम हे जर आसत न्ही तो विरुद्ध आहार आसा. म्हणजे डायजेस्ट तुमचे व्यवस्थित जावचे ना.
1: पण आमकां जर दुदाय खावपाक जाय आनी फळय आमच्या समोर आसा, आमकां दोनूय गोश्टी खावपाक जाय जाल्यार त्यो कश्यो खावच्यो?
0: मॉर्निंग सपोज तुमी आतां बसले नाश्त्याक, हा यू आयदर हॅव मिल्क ऑर यू हॅव फ्रुट्स. पण तुमकां जर दोनूय खावपाक जाय, आतां सपोज सकाळी 8 तुमी फ्रुट्स खाली, एक अडेज वराचो अंतर दियात, गॅप दियात, मागीर तुमी दुसरे खावपाक शकता. सो अशें म्हणना की दोनूय गोश्टी एकाच दिसा खावच्यो न्ही, पण एक टायम एका बरोबर खावच्यो न्ही. एक अडेज वराचो गॅप दित न्ही, तो पर्यंत पयली गोश्ट जी तुमी खाल्या न्ही ताची फर्स्ट स्टेज ऑफ डायजेशन जावन ते मुखार गेल्ली आसता. सो द अदर नेक्स्ट गोश्ट जी तुमी खातात पय न्ही ती विरुद्ध अन्न जावची ना, बिकॉज इट इज नॉट इन कॉम्बिनेशन विथ द फ्रूट. आतां फ्रूट खाले जाल्यार मिल्काचे कॉम्बिनेशन जावचे ना. सो तशें खाले जाल्यार शरिराक कांयच त्रास जावचे ना.
1: एक विचारता म्हणून राग धरनाका दोतोर, पूण आमच्या गोंयान आमी पायस खातात आनी एखादो दूद आनी शीत, म्हणजे चडशे आमी हेच म्हणटा की एक बरें अशें म्हणटा पळय आमी गोडशें खाल्ले आनी गोडशें केले बरें, केन्ना आमचो घरान कितें उत्सव आसलो आनी पायस हो आसता, तर ताजेर कितें म्हणलें तुमी?
0: ना, पायस खावप इज व्हेरी गूड. आनी गोंया सारख्या जाग्यांनी खुबशे कडेन जर तुमी पळयले पायस हे नाल्लाच्या रसान करतात, कोकनट मिल्क, कारण कोकनट मिल्क जे आसा न्ही ते अल्कलाइन आसा, एसिडीक ना. सो जेन्ना नाल्लाच्या रोसान करता न्ही इट इज व्हेरी न्युट्रिशियस. पण एकूच की गोड जे आसता सगळें आमकां आतां संवय जाल्ली आसा गोड हे जेवणा उपरांत खावपाचे, पण गोड हे जेवणा उपरांत न खाता जर पयली खात न्ही जाल्यार पचपाक खूब हलके आसता, कारण गोड स्वभावता जड आसता पचपाक. आमी कितें करता पयलीं व्यवस्थीत पोट भरता, शीत हुमण जें कितें आसा तें, आनी स्पेशली बुफेक जर तुमी पळयत न्ही पयलीं प्लेट आख्खी भरून जेविल्ली आसता, पण मागीर स्वीट डिशाक ना म्हणपाक जायना. सो पोट तुडुंब भरून सुद्दां ताजे वयर आमी हे गुलाब जामून किंवां जें कितें खाता. सो आमचें स्टार्टरूय पचना, मेन कोर्सूय पचना आनी अल्टिमेटली स्वीट डिशूय पचना. सो आमी जें कितें खाला तें पोटांत न घालता आमी जर गुटलावन डस्टबिनान उडयल्लें न्ही जाल्यार इट वूड बी ऑफ बेटर दीस थिंग, पण आमी पोटांत घालून स्वताचें गट हेल्थ बिगाडटा. सो इतलेंच सांगप की गोड जें आसा तें जेवच्या पयलीं घेवचें, मागीर तुमचें पोट वेवस्थीत भरता आनी तुमी जाय तितलेंच खातली.
1: वाव, हे खूब बरें सांगलें. आयच्यान म्हाका तरी दिसता हांव पयलीं स्वीट डीश कावंटरा कडेन पयलें वयतलें आनी मागीर
0: थंय गर्दी कमी आसता स्टार्टिंग
1: सारकें. तर दोतोर आनी एक प्रश्न आयलो जो आतां आजकालच्या भुरग्यांक सदांच सतयता, तो म्हळ्यार जागरण. खुबश्या भुरग्यांक न्हू रातची स्टडी करपाची संवय आसता, आनी पयलीं आमचे आसताले आमी सकाळीं उठ्ठाली, पूण आजकालच्या धांवपळींत भुरगींच न्हय तर आतां फुडें सुद्दां जे लोक आसा ते खूब वेळ जागरण, रातची कामां, नायट ड्युटीज, ते खूब ते ह्या जागरणा विशीं कितें सांगशात?
0: हय, आमच्या शरिरान न्ही एक इनबिल्ट क्लॉक आसता. ओके, जस्ट लायक म्हणजे भायर वातावरण कशें आसा, क्लायमेट कसो आसा, किंवां दीस म्हणजे सकाळीं सुर्योदय जाता,

0: मागीर मध्यान जाता, मागीर सांज जाता, मागीर रात जाता. त्या प्रमाणे अग्नी कसो स्टार्टिंगाक खूब हलको आसता, मागीर एकदम प्रखंड जाता, मागीर कमी जाता. तशेंच आमच्या शरिराचो अग्नी आसता. सो जेन्ना आफ्टर सनसेट म्हणटा पळय पक्षी बी जर तुमी पळयत, सांज जाली की वचून आपल्या जाग्यार, मागीर ताचे उपरांत खायना पिना कांय ना. पण आमच्या मनशाचे आजकाल अशें जालां न्ही की आमचो दीस रातचो चालू जाता. सो रातची आमी जागरणां करपाक लागल्या जेन्ना आमी ॲक्च्युली न्हिदपाक जाय. म्हणजे आमचे दोष जे आसा, म्हणजे शरिरांतले आमी जे म्हणटा की आजकाल खूप रोग वाढत चालल्या, ताचे कारण हे आसा. कारण जेन्ना आमी न्हिदपाक जाय, आ बॉडी स्लोज डावन, आमचे शरीर न्ही म्हणटा की रात जाली आतां आमकां रेस्ट जाय. सो तेन्ना जर आमी ही सगळीं कामां करता, जेवणूय पचचें ना, कांयच हें जावचें ना, ताच्या कारणान आयुर्वेदान सरळ बरयल्लें आसा की सुर्यास्ता पयलीं जेवचें आनी मागीर न्हिदचें. सो खुबशे म्हजे पेशंट जांकां डायबिटीज आसा किंवां यू नो आर्थरायटीस आसा, तांकां जर हो लायफस्टायल चेंज ते जेन्ना करता पळय न्ही, तांचे लेवल ऑफ डायबिटीज बीपी आपुणूच कमी येता. कारण शरिरान टॉक्सिन्स निर्माण जावपाचे कमी जाता, सो सूज कमी जाता. सो जागरणां करची, पण कितें 10:30 दॅट इज मॅक्स. आनी तुमकां जर खूपच काम आसा की तुमकां सोंपोवपाकूच जाय, सकाळी 4:30 उठा, शरीराक कांयच त्रास जावचे ना. आजकाल पेशंट्स येवन म्हाका सांगता, आय स्लीप फॉर 8 hours, हांव 6 वरां न्हिदता, पण न्हिदता केन्ना, 12 न्हिदता. म्हणजे तुमचें जागरणूच जालें ना. शरिराक गरज आसा न्हिदेची ते फर्स्ट फ्यू आवर्स ऑफ द नायट. 4 उपरांत ब्रह्ममुहूर्त चालू जाता, म्हणजे तेन्ना ॲक्च्युली आमी उठप, त्या टायमार आमी न्हिदता. सो ही जर लायफस्टायल चेंज केली न्ही, खुबशे रोग, स्पेशली आर्थरायटीस, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि पित्ताचे जे रोग असतात, स्किन इश्यूज आजकाल खूप वाढत चालल्या, कारण एकूच असतं, 90% जागरण.
1: पण दोतर, सहजासहज शक्य चडशा जणांक जायना, कित्याक कामां ही चडशी आजकाल रातचीच झाल्या. आणि त्याचे एक तुम्ही एक उपाय म्हणून असे किंवा सांगू शकता की ॲटलिस्ट जेवण तरी त्याने वेळेर घेऊक जाय, म्हणजे किंवा त्याका एक सवय लागची म्हणून सुरवातीच्या काळात त्याने किती करचे, किंवा नाही आम्ही डेली लायता खरं आलार्म पण तो परत बंद करू, आम्ही परत निघतात हाचेर मशे
0: ना. ॲटलिस्ट न्ही रातचे जेवण असा ते 8:30 पर्यंत घेतले, मागीर म्हणा तुमची कामां असा. सी प्रत्येकाचे लायफस्टाईल वेगळी असा, विच कॅनॉट बी अवॉयडेड. सो ताच्या खातीर किती करपाचे, ॲटलिस्ट जेवण तुम्ही 8:30 घ्या आणि आफ्टर दॅट कांयच खाय नाका. कितली भूक लागली त्या टायमार थोडे उदक पियात. कारण तुमच्या शरीराक न्ही इट्स अ एलिमेंटरी कॅनल, तितलो वेळ जाय पडटा फॉर द एन्टायर प्रोसेस. आणि जेन्ना हे सगळो प्रोसेस सोंपता, ताचे उपरांत लिव्हराचे काम चालू जाता, मे बी 1-1.5 hours. कारण सगळे क्लेन्झिंग चालू असपा जाय न्ही. कारण जोपर्यंत तुम्ही टायमार न्हिदना, इवन द ब्रेन कॅनॉट रिलॅक्स. तातून जर ॲक्टिव्हिटी चालूच असा, ब्रेन केन्ना रिलॅक्स जातलो, दीसभर तो काम करता. सो रातचे जेन्ना तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स करना, दुसरे दिसा फ्रेश जावची ना. कारण खूप पेशंट्स म्हणतात, हांव 8-10 hours न्हिदून सुद्धा म्हाका लेथार्जीक फील जाता. कारण ती 8-10 hours लेट नायट स्लीप असता, तीच जर 6-7 hours अर्ली नायट स्लीप असत न्ही, लेथार्जी कमी जातली, सगळे कमी जातले.
1: जसे तुम्ही रिलॅक्स म्हटले, जरी न्हीद येणार सुद्धा निदेचे सवंग हे पहिले आमकां घेवचेच पडटले. बिश्टीत केन्नाच कोणाक न्हीद येना, दोळे धापून तरी ओके बसले तरी आमकां न्हीद लागतली. सो तुम्ही सांगता त्या प्रमाणे टायमार वेळेर जेवून जर आपले स्वतः खातीर थोडो टायम काढलो, थोडोसो एक्सरसाईज केलो आणि रिलॅक्स रावले, आपल्याक बेगीन न्हीद पडटले आणि उठपूय तितलेच बेगीन जातले. दोतर, तुमचे कडेन जायते पेशंट्स येता आसतले आणि तुम्ही म्हटले, जसे म्हटले जायते कॅम्प तुम्ही हँडल केला, ताजेर थोडा उजवाड घाला. पण ताजे पहिले आम्ही एक एच ब्रिटॉन हांच्या आवाजातले हे गीत ऐकूया. FM रेनबो तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो ऐकतात हॅलो डॉक्टर. आणि तुमचे प्रश्न असत जाल्यार मुजरत फोन करचो 2224457 ह्या नंबरार.
2: पेंड्रा बेस्ता गेल्लो हांव त्या निमण्या आयतारा, फेरयेन भोंवता भोंवता वरां जायताय निबारा.

इश्कलांती रिंगा दिंग सोबीत चेडू आसले केसांचे माउंटन केल्ले मोजे शिंदी थंय उरले रिंग उडयलेले ताच्या माउंटनार पडले लक्की फेलो म्हण बाबा लोकांचो आर घालून फुलांचो.

0: कारण एक चुकीची समजूत आसा की आयुर्वेदाक खूब दीस लागता रिजल्ट मेळपाक, फक्त सायड इफेक्ट ना. पण अशें नासून आयुर्वेदान ही आमकां बेगीन रिजल्ट मेळूंक शकता. म्हणजे एका दिसान सुद्दां हांवें पळयलां की फ्रोझन शोल्डर जो फिजिओथेरपी किंवा हातून खूब खूब दीस लागता तो एका दिसान ताका खुबशे रिजल्ट्स मेळ. अशे खुबशे केसीस म्हणल्यार गोंयभर इतले दोतोर हाज्या खातीर वावरतात आज. म्हणजे 5 जुलय पर्यंत आतां ही स्कीम आसा, तातूंत सगळ्या पेशंटांक वखदां पासून ट्रिटमेंट हे फ्री ऑफ कॉस्ट आमच्या मुखेलमंत्र्यान अवेलेबल केल्ले आसा. खुबशे लोकांनी हाजी ही सुविधाचे हे घेतिल्ले आसा. पण तरी जर कोणे घेवंक ना जाल्यार 5 जुलय पर्यंत आपल्या सगळ्यात लागी जे दोतोर आसा, जे एम्पॅनल दोतोर आसा, तांचे कडेन वचून ह्या आयुर्वेदाचो अनुभव घेवचो.
1: ह्या सुविधेचो लाभ घेवपा खातीर कितें करचें पडटलें दोतोर थंय रजिस्टर करचें?

0: खातीर कितें करचें पडटलें? दोतोर थंय रजिस्टर करचें पडटलें काय आपल्या लागीं आसात थंय वचून तांच्यांनी डायरेक्ट वचून दोतोराक मेळूं शकता?
1: ना, वतना फक्त न्ही, लागीं न्ही, एक एम्पॅनलमेंट आसा. ओके, खुबशे दोतोर एम्पॅनल्ड आसा. आनी तातूंत फक्त एक गोश्ट गरजेची आसा की आधार कार्ड. आधार कार्ड मँडेटरी आसा, कारण आधार कार्ड नंबर घेऊन तुमचे रजिस्ट्रेशन जाता त्या त्या दोतोरा कडेन. दोन हॉस्पिटल्सूय रजिस्टर्ड आसा, म्हणजे आमचे शिरोडा आसा ती आयुर्वेदा कॉलेज आसा, तशेंच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ही मोठी हॉस्पिटल आसा. प्लस खुबशे दोतोर जे आसा पळय न्ही, ते ह्या मोहिमेन हेल्थ वीथ आयुर्वेदान एम्पॅनल्ड आसा. सो त्या दोतोरां कडेन वचूनही तुम्ही आधार कार्ड दाखोवन तुमचे रजिस्ट्रेशन करून मेडिसिन्स घेवपाक शकता.
0: म्हणजे आयुर्वेदाचे हॉस्पिटलांनी आमकां वचचें पडटलें?
1: ना ना, नॉट हॉस्पिटल्स ओनली, व्हडली हॉस्पिटलां ही दोन आसा, पण आयुर्वेदा प्रॅक्टिशनर्स जे आसा, तुमच्या आजूबाजूक जे प्रॅक्टिशनर आसतले, किंवा तुम्ही हेल्थ वीथ आयुर्वेदा जर टायप केले, तातूंत एक स्कॅनर कोड येतलो तुमकां. तो जर स्कॅन केलो जाल्यार तुमच्या एरियेन सगळ्यात लागीं खंयचो दोतोर एम्पॅनल्ड आसा हे तुमकां कळटले.
0: हय हय,
1: स्कॅनर हेल्थ वीथ आयुर्वेदा,
0: हेल्थ वीथ आयुर्वेदा हे आपल्या गुगलार टायप करून पळोवचे, जो स्कॅन कोड येता तो स्कॅन करचो.
1: येस,
0: म्हणटकच तुमकां तुमच्या एरियेन जितले दोतोर आसा हे कळटले. आनी ही स्कीम 5 जुलै मेरेन,
1: 5 जुलै पर्यंत आसा.
0: आधार कार्ड घेऊन तुम्ही वचू येता. आतां तुम्ही म्हणजे म्हटलेले की तुम्ही बी खुबशे हेल्थ कॅम्प केल्या, तातूंत तुमकां कितें अनुभव आयले? कसले कसले पेशंट आसपार आयले आनी तांचे कितें मत आसा?
1: हय, ह्या हातूंनी चडशे पेशंट जे आयल्या, एटलिस्ट साउथ गोवा हांवें जंय जंय कॅम्प केला थंय हाडाची दुखणी खूब आसा. आनी पयलीं कितें जातालें, फक्त सिनियर सिटिझन्सूच येतात.
0: एक मिनिट, आमकां कॉल येता, आमी पयली कॉल घेवया. आनी हॅलो हॅलो
2: हॅलो,
0: येस येस, हां उलयात, सांगात तुमचो प्रश्न सांगात. तुम्ही खंयच्यान उलयता? हॅलो, हय सांगा.
2: गुड आफ्टरनून.
0: गुड आफ्टरनून, सांगा.
2: या मॅम, डॉक्टर, म्हणजे प्रश्न आले ते सांडी वाटा पासून म्हाका आर्थरायटीस आहा आणि सायटिसा आणि ते जेवण कित खावपाचे?
1: ओके ओके, हां, हातून किती असता नी, सायटिका जे आसता, जे फाटींतल्यान जी आमकां दूख येता ती एका पांया पर्यंत अशी ओडत वता. ओके, अशें सायन्स आसता सायटिकान. आनी सगळ्या जॉयंट्सची दुखणी आसता. आतां ही दुखणी केन्ना वाडटा? जेन्ना आमचें डायजेशन सारकें नासता. पोटान जर तुज्या गॅस वाडलो न्ही, जाल्यार ही दुखणी मल्टिप्लाय जातली, म्हणजे चड जातली तुमची दूख. आनी आतां पावसाळो चालू आसा, सो अशा टायमार न्ही, चणे, वाटाणे, बेसन हे जे गॅस निर्माण करपी ज्यो गोश्टी आसा न्ही, ह्यो खूब कमी खावच्यो. आनी सांगिल्ल्या प्रमाणे सपोज आतां आमकां एक वाटीभर शीत ताची भूक लागल्या, जाल्यार एक वाटी पेक्षा थोडेशें शीत कमी जेवचें, म्हणजे आमचें डायजेशन सारकें जाता. प्लस थोड्यो ज्यो अश्यो रेड मीट किंवा यु नो हाय प्रोटीन, म्हणल्यार चिकन, मटन, तांतयां अशी ज्यो गोश्टी आसा पळय न्ही, किंवा खंयचे टायपचे मीट, शेलफीश,
2: पळय हांव ते सगळे कांय खायना, फकत ते भाजी शीत थोडेशें जेयता आनी दूद सकाळी मातशें घेता. मीठ बीट चड ना, म्हाका दिसता मीठ हांव खायच ना, फकत चिकन थोडे आनी भाजी पालो तर चालूच था म्हाका.
1: हय हय, चिकन सुद्दां तुमी खाले न्ही, प्रेफरेबली लंचाक घेयात, डिनराक घेनाका. आनी तुमचे डिनर जे आसा पळय न्ही, ते 8-8:30 हाजे उपरांत करनाका, ताचे पयलीं खावपाचे ट्राय करात. आनी पदेर जे हाडटा पळय, पोळी, कांकणां, ब्रेड, ओके, हे मातशे कमी खायात, कारण ते बेक्ड फुड्स आसता. ना, एनी बेक्ड फुड्स न्ही तुमकां त्रास जातले. हां, तातूंत न्ही तुमकां जर जमता, आमचे हे आसता पळय रागी, नाशणे, हय, नाशण्याचे जर तुम्ही ते तिझान किंवा सत्व करत न्ही, ते सुद्धा नाल्लाच्या रोसान जर करत जाल्यार तातूंत तुमकां त्रास जावचे ना. पण जितले तुम्ही बेक्ड फुड्स खातले किंवा चण्याचे, बेसन म्हणल्यार आतां आमी जी भजी, बटाटवाडे सगळे करता, हे बेसनान करता. ओके, सो ब्रेड इज वन ऑफ द कल्प्रिट्स, कळ्ळें न्ही? ब्रेड, बिस्किट्स, टोस्ट हे जर कमी करत न्ही, जाल्यार खुबशी तुमची दुखणी कमी जातली. आनी जेवणान जमता जाल्यार खोबरेल वापरात. हय हय, जेवण करपाक सुद्धा. हय हय, ऑस्टिओपोरोसिस म्हणले किदें, तुमचे कॅल्शियम लेवल सामके कमी जाता, कळ्ळें न्ही? सो कॅल्शियम सप्लिमेंट्स मेनी अ टायम्स कितें जाता न्ही, आतां तांतयाचे जे कल्ल आसता पळय, हां, दॅट इज अ व्हेरी रीच सोर्स ऑफ कॅल्शियम. तांतयां खाता पळय आमी, तांतयाचे कल्ल आसता पळय भायले, कवर शेल्शियम.

0: शेल,
1: होय
0: हां, दॅट इज अ रिच सोर्स ऑफ कॅल्शियम.
1: होय
0: हां, सो ते जर तुझे धुवून व्यवस्थित पावडर करून इल्लं इल्लं सुद्धा खालो न्ही, तुझे कॅल्शियम लेवल व्यवस्थित वाडटले, तुका आणि गुळयो घेवपाक गरज ना.
1: तर हांवें ते तांती कितें खावंक जाता ना?
0: ताती खावपाक जाता. हय हय हय,
1: एक्सरसायज डॉक्टर प्लीज, ते हे पोटाचे निदान हे मान सोरपा भशेन वयर करूंक ती करूंक जाता?
0: सो हय, ती करपाक जाता, फक्त भरिल्ल्या पोटार करनाका, जेवल्या जेवल्या करनाका.
1: हय, पण म्हणजे ते दोनी सांदे दुखतात, ते आवाजूय येता, सो ते करूंक जाता म्हाजे?
0: हय हय हय, भुजंगासन म्हणटा न्ही तूं, करपाक जाता. पण जेन्ना तुका दिसता पय न्ही की आपले आंग आतां दुखपाक लागला, त्या टायमार सोडपाचे.
1: कितले राउंड करपाचे?
0: ना तुका सी, हांवें तुका पळयल्लें ना, सो ताज्या कारणान हांव एक्झॅक्टली सांगपाक शकना. पण एक तूं सूर्य नमस्कार म्हणटा काय फक्त तो एक पोज म्हणटा?
1: पण हांव बसून सूर्य नमस्कारूय करता.
0: हां,
1: हे पोटाचे निदान न्हू, ते मकरासन व भुजरासन?
0: हय, भुजंगासन.
1: भुजंगासन,
0: हय हय हय,
1: ते करूंक जाता?
0: हय हय, भुजंगासन करपा जाता तुका, फक्त सांगिल्लें.
1: बोनांक फ्रॅक्चर बा काय हे ना?
0: ना ना ना ना ना ना, एब्सोल्युटली नॉट. फक्त बॉडी स्ट्रेन करनाका ते करताना.
2: आनी आतां हेल्थ वीथ आयुर्वेदाय बी कॅम्प चालू आसा पळय, जशें दोतोरान म्हटलां ते तशें तुमी वचूं शकता. तुमच्या गुगलाचेर न्हू वचून हेल्थ वीथ आयुर्वेदा वचून.
0: हय हय, कोलवा सायडीन आसा.
1: गॉड ब्लेस युऑल. हय हय, थँक्स बोथ ऑफ युऑल अँड गॉड ब्लेस.
2: देव बरें करूं. आमच्या एफ एम रेनबो तुम्ही ट्यून इन केला म्हणून हॅलो दोतोर ही कार्यावळ चालू आसा. आणि डॉक्टर जानवी प्रभुदेसाय आमच्या स्टुडिओंत आयिल्ली आसा. आमचो आयचो विषय गट अँड आयुर्वेदा असो आसा. तुमचे जर प्रश्न आसा जाल्यार तुम्ही फोन करून दोतोराक विचारू शकता. आमचो नंबर जावन आसा 222-4457. दोतोर, परत आमी आमच्या प्रश्नाकडे येऊया. जसे तुम्ही म्हटले की तुमचे कडे जायते पेशंट्स येता आणि तुम्ही कॅम्प केला, आणि आयज तुम्ही रिवणच्यान सुद्धा म्हाका दिसता आयिल्ले आसा. 40-40 पेशंट तुमकां रावल्ले, तुम्ही सगळ्यांक अटेंड करून आयल्या आणि वेळ देऊन आयल्या. ह्या सगळ्या हितून अनुभवान तुमकां कितें दिसता की मनीस आपूण आपली हेल्थ बिघडटा खंयच्या कारणा खातून, खंयची मूळ कारणां आसात जी ताका त्रास दिता?
0: आता आम्ही सांगितल्या प्रमाणे न्ही, आयुर्वेदान एक यु नो शब्द असा, ताका आम्ही प्रज्ञापराध म्हणता. म्हणजे प्रज्ञेचो अपराध. प्रज्ञा म्हणजे कितें? आवर थिंकिंग कॅपॅसिटी, हां, ब्रेन. ताज्या अगेन्स्ट वचून जेन्ना आम्ही खंयचीय गोष्ट करता तेन्ना आमकां रोग किंवा व्याधी जाता. आता एग्जाम्पल म्हणल्यार आमकां खबर असता की अमूक गोष्ट खाल्यार आमकां त्रास जातलो, पण तरी आम्ही ती गोष्ट करता, ताका म्हणटा प्रज्ञापराध. सो प्रज्ञापराध जर आम्ही टाळलो जाल्यार सहसा आमकां कांयच गोष्ट जावची ना. सो खातना पितना आमी एक विचार करचो की आमच्या जिबेक गरज आसा की आमच्या पोटाक गरज आसा. ही एक बारीकशी गोष्ट जर आमी व्यवस्थित पळयली जाल्यार सहसा खंयचेय रोग त्या प्रमाणान आमकां जावचे ना. म्हणल्यार परत परत जे दोतोरा कडेन लायनी आसता, आजकाल आतां पावस चालू जाला, थंडी खोकलो इतलो जाल्लो आसा की कळना की मनशाक इतली इम्युनिटी सुद्धा ना की मातशी थंडी जाल्यार दोतोरा कडेन धांवचें पडटा. सो प्रज्ञापराध जर आमी टाळलो जाल्यार सहसा आमकां आनी खंयचीच गोष्ट टाळपाची गरज ना. फक्त शरिराक विचारपाचें, तुका बाबा जाय, जिबेचें आयकप ना.
2: पण तरी पूण आमी केन्ना केन्ना आमकां एक कसली गोष्ट खायन दिसता आनी आमी खाता, तर म्हाका दिसता आमी जेन्ना ती गोष्ट खाता पळय ते सगळ्यांक चड इम्पॉर्टंट की ती कशे तरेन खाता. म्हणजे एकदां आमी वचपाची गडबडीन फास्ट ती तोंडान भरून धांवता आनी तेज्या खातीर म्हाका दिसता आमीच आमचेरूच सगळो अन्याय करून घेता, जशें तुमी प्रज्ञा अपराध म्हटले न्हय तशें आसतलें. तर दोतोर, एक उपाय म्हणजे हेचे आजकालच्या जिणेंत तुमकां कितें सांगीन दिसता की खंयचे गोल्डन रूल तुमकां अशें सांगीन दिसता की काळजी घेवपाक जाय आनी हें करपाकूच जाय? आयुर्वेदान तरी अशें सांगलां, ही खंयची गजाल आसा जेणे करून आमकां सुरवातेकूच काळजी घेतल्यार मुखार आमकां त्रास जावचो ना?
0: आतां टुडेज लायफस्टायल यु नो, मोबायल आमचो इतलो गरजेचो जाला, ताजेरूच तुमकां सांगता. नॉट दॅट मोबायल आयुर्वेदाच्या काळान आशिल्लो, पण आमी जेन्ना जेवता तेन्ना आमचे सगळे लक्ष एकाग्र करून जेवणाकडे असपा जाय. आमचे जे इंद्रिय असा, दोळ्यांनी ते जेवण पळोवपाक जाय, नाकान ते वास घेवपाक जाय, आमी ते जेवून तेन्ना आमच्या हाताक ती गरम लागपाक जाय आणि तेन्ना आमी तो जिबेर दवरपाक जाय. तेन्नाच ती सगळी पॉझिटिव्ह गूड एनर्जी ही आमच्या शरीरान घुसतली. पण आमी

0: आज कितें करता? मोबायल सायडीन दवरता. सो लक्ष आसता मोबायला कडेन, दोळे वता मोबायला कडेन, कान आसता मोबायला कडेन. सो जें रगत आमच्या पोटा कडेन पावपाक जाय आमचें पचन करपाक, तें सगळें रगत वता आमच्या मेंदू कडेन. कारण इंद्रिय चालू आसा, विजन इज ऑन, कान चालू आसा. सो ताज्या कारणान इनडायजेशन थंयच जाता. सो जो पर्यंत आमी लक्ष पूर्ण एकाग्र करून आमच्या जेवणाक दिना, आणि मोस्ट म्हणजे आजकाल हांवें पळयला ग्लोबल न्यूज चालू असता, वॉर चालू असा, किती चालू असता, तो टी व्ही चालू असता, आणि ते ऐकत ऐकत आम्ही जेवता, म्हणल्यार ती नेगेटिव्हिटी सगळी आमच्या जेवणात घालता आणि ते जेवण आमच्या पोटात वता. सो नेगेटिव्हिटी आशिल्ले जेवण पोटात वचून किती करतले? नथिंग बट डिझीज. सो इतले जर स्वता खातीर तुम्ही 10 मिनटां काढत जेवणाच्या टायमार, की आजूबाजूक रेस्टॉरंटांत सुद्धा जी लाऊड म्युझिक लावता, ते गरजेचे ना. एकाग्रपणे फक्त द ओनली स्क्रीन यू रिक्वायर इज युअर प्लेट, असे हा माझ्या पेशंट्सांक सांगता, की प्लेटीकडे पळयात, ताजी तोखणाय करात आणि ते व्यवस्थित विचार करून खायात, तुमकां कांयच त्रास जावचो ना.
1: एक ऐकूया दोतर, हे बरे डायजेस्ट जावपाक मातशें हॅवी लागले, कित्याक आजकाल आमी पळयले की भुरग्यांक जो जाय मोबायल जायत, आणि खुबशी आवयो आपल्यो आसता भुरग्यांक बरयतना तांच्या हातीन खंयचे तरी कार्टून लावन दिता किंवां खंयचे सॉंग लावन दिता, तूं हो मोबायल पळय हांव तुका बरयतां. किंवां भुरगीं आपले ताट घेता सरळ भायर बसता टी व्ही फुड्यान, टी व्ही ऑन ना जाल्यार तें जेवण तांकां कशेंच पचना. हाचेर येवया आमी, मुखार उलोवया, आयकुया पयली एक गीत.

नमस्कार, मग ऐकूपॅनो 2 वरा जाऊन 2 मिनटं जातात. एफ एम रेनबो 105.4 MHz तुम्ही ट्युन इन केला आणि आता ऐकूया कायकिणा भितर भक्ती गीतांची कार्यावळ.

एफ एम रेनबोवर आपण ऐकत आहात भक्ती गीतांचा हा कार्यक्रम. 2:11 आणि 13 सेकंद झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात भक्ती गीतांचा कार्यक्रम एफ एम रेनबोवर. आता ऐकूया आणखी एक.

भक्ती गीतांचा कार्यक्रम FM रेनबोवर 2:14 आणि 28 सेकंद झालेले आहेत. आणि आता ऐकूया भक्तिगीत वर्णवी ते थोरी, अजित कडकडे यांच्या

अजित कडकडे ह्यांच्या आवाजात आपण ऐकलं हे भक्तिगीत. भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM रेनबोवर 105.4 MHz ट्यून इन करून. 2:21 आणि 47 सेकंद झालेले आहेत आणि आता ऐकायला देत आहे भक्तिगीत अनुराधा मराठे ह्यांच्या आवाजात.

अनुराधा मराठे यांच्या आवाजात आपण ऐकत होता भक्तिगीतांचा हा कार्यक्रम. 2:26 आणि 42 सेकंद झालेले आहेत. FM रेनबोवर ऐकायला देत आहे पुढचे अंतिम गीत सुधीर फडके यांच्या आवाजात तू वेडा कुंभार. बरोबर 2:03 ऐकायला राहत कोकणीतून मुखेल बातम्या आणि त्याच्यानंतर पश्चिमी संगीताचा कार्यक्रम.

0: एक श्रोते हो। हा कार्यक्रम भक्तिगीतांचा इथे संपन्न होत आहे। 2:30 झालेली आहे आणि आता ऐकूया कोकणीतून बातम्या।
1: नमस्कार, हाव मानसी वाळवे, ह्यो आसात काय मुखेल खबरो। जपानाच्यो प्रधानमंत्री सनाए तकाईची यशस्वीपणान आपली भारत भेट पुराय करून परतून जपानाक वचपाक भायर सरल्यो। जम्मू आणि काश्मीरांत वर्सुकी अमरनाथ यात्रेक वचपी भक्तांक उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी परबी भेटयल्या। तरणाटे वेव्हार विभागान आयज नवी दिल्लींत माय भारत खाला उद्देग संघटनांच्या एका परिषदेचे आयोजन केले। गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि अस्तम मध्य प्रदेशांत नेटान पाऊस पडपाची शक्यता असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। छत्तीसगड, दर्या देगेवेलो कर्नाटक, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, उत्तराखंड आणि विदर्भांत उटंगाराचो पाऊस पडटलो असे भारतीय हवामान खात्यान सांगला। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

नमस्कार, आसात काय मुखेल खबरो. गोंय पुलिसांनी ड्रग्साचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो 26 रोड मॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेद

प्रकाश सूर्य हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्स राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावप, वेवसाय विस्तारप आनी उद्योजकतेक चालना दिवपाच्या दिखेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय सरकारचें पुरातत्व खातें आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान सांखळे बहुउद्देशीय सभाघरांत फाल्यां सांजे 4 ते 6 वरां मजगती इतिहास संशोधक राजेंद्र केरकर हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. गोंयच्या ग्रामीण प्रवेगक म्हळ्यारूच रुरल एसेलरेटर कार्यावळ 2024 अभिनंदन सुवाळो फाल्यां 4 जुलयाक सांजे 4 वरांचेर पणजेच्या कला अकादमीन आयोजीत केला. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यां खातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचें उक्तावण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज कोलकाता हांगाच्या न्यू टाउन कन्व्हेन्शन सेंटरान केला. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान थेट आधार एपावरवी आधार कार्डार मोफत ईमेल अपडेट करपाची सुविधा सुरू केल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन गुजरात, कोंकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेश ह्या वाठारांनी व्हड पावस पडपाचो आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली युअर्स आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टन आर जे सॅली ह्यांच्याबरोबर पश्चिमी संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकत आलाय डाऊन मेमरी लेन. आणि आता बरोबर 5:30 आणि 35 सेकंद जातात. हा आर जे प्रकाश तुमका ह्या सोबीत सांज वेळार इष्टनो माय मगाचो काळजा सावन उर्बेभरीत येवकार भेटयता आयच्या ह्या सोबेन.

पाच मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आनी 11:10 द लेट आवर सॉफ्ट मेलोडीज. तर शानो ह्यो आशिल्ली रूपरेषा आयच्या दिसा 104 MHz FM रेनबो सेवेत वितरपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची. अशानो 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz ती सुद्दां तुम्ही ट्यून इन करपाक शकता आणि विविध भारती सेवा सुद्दां तुम्ही ऐकपाक शकता. अशानो आता तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली युअर्स.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: आकाशवाणी FM रेनबो म्युझिकली यॉर्स. इष्टानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां मायेमोगाचो येवकार. 5 वरां बरोबर 35 मिनटां जातात. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन माधुरी ओक हांच्या गायनांत तुमकां आयकपाक दिता राग भूपनट.

मित्रांनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतात माधुरी ओक ह्यांच्या गायनात राग भूपनट. मित्रांनो, तुमका याद करून देता कायच खिणा भितर 5 वरां 58 मिनटांची रॅग पाकरावात कोकणीतल्यान मुख्य

नमस्कार, यो आसात मुखेल खबरो. गोंय पुलिसांनी गुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय सरकारचे पुरातत्व खाते आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोडपालवान साखळे बहुउद्देशी सभाघरांत फाल्यां सांजे 4 ते 6 वरां मजगतीं इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली. गोंयच्या ग्रामीण प्रवेगक म्हळ्यार रुरल एक्सिलेटर कार्यावळ 2026 अभिनंदन सुवाळो फाल्यां 4 जुलयाक सांजे 4 वरांचेर पणजेच्या कला अकादमींत जातलो. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेंचून आयिल्ल्या वांगड्यां खातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज कोलकातांतल्या न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटरांत केला. भारतीय विशिष्ट वळख प्राधिकरणान थेट आधार एपावरवीं आधार

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानो बरोबर 16:08 आणि 15 सेकंद जातात. ऐकूया कार्यवळ रेनबो सांज.

चलो रेनबो सांस कार्यवाह तू मैं कहता तुमका याद करून देता कायच खिणा भितर बरोबर 10:30 मिनटांचेर तुमका 1 पाक मेळटली कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. इस्लामाबाद कडल्यान सीमापार दहशतवादाक शेगीत पाठबळ दिले वता ह्या फाटभुंयेर सिंधू जल करार स्थगीत रावतलो अशें सरकारान आयज परतून एकदां स्पश्ट केला. आयज सांजे वेळार नवी दिल्लीन मिडियाक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सिंधू उदका कबलातीविशी भारताची भूमिका सारकी आसा अशें सांगले. पाकिस्तानान शिमेभायर आतंकवादाक दिल्लो आधार काडचो पडटलो अशें तांणी मुखार म्हटलां.
1: India's position on the Indus Waters Treaty is consistent. IWT stands in abeyance in response to Pakistan's continued cross-border terrorism. Pakistan must credibly and irrevocably abjure its support for cross-border terrorism.
0: केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आंध्र प्रदेशातल्या तोतापुरी आंबो पिकोवप्यांक कितले आव्हान आसात हाची तपासणी करपा खातीर भारतीय शेतकी संशोधन मंडळा खाला उच्च पावड्यावेली तज्ञ समिती घडोवपाचे निर्देश दिल्यात. केंद्रीय मंत्र्यान हालींच आंध्र प्रदेशाक भेट दिले उपरांत हो निर्णय घेतला. ह्या वेळार शेतकारांनी मंत्रिमंडळाक कळयले की फाटल्या म्हयन्यान प्रक्रिया उद्देगा खातीर व्हडा प्रमाणात लागवड करपी तोतापुरी आंब्याच्या जातीचे दर खूप उणे जाल्यात. आंब्याचे पीक घेवपी शेतकारांक टिकाऊ आधार दिवपा खातीर मोल साखळी घटमूट करपा खातीर आणि ह्या वाठारांत मोल वाढोवप निर्यात गुंतवणूक आणि रोजगार हाचे खातीर नवे संधी निर्माण करपाक समितीच्या शिफारशीच्या आधाराचेर योग्य उपाय करतले असे मंत्र्यांनी मुखार सांगला. अस्तंत बंगाल विधानसभेच्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांखातीर 2 दिसांच्या मार्गदर्शन कार्यावळीचे उक्तावण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी आयज कोलकाता हांगाच्या न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटरान केला. उक्तावण सुवाळ्या पयली तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी, केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, अस्तंत बंगाल विधानसभेतले विरोधी पक्ष फुडारी रिताप्रत बॅनर्जी, अस्तंत बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रविंद्र बोस, हेर राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. या वेळार उलयतना श्री बिर्ला आणि म्हटला की
2: समय डिजिटल का समय है, डिजिटल के नवाचार का समय है और AI टेक्नोलॉजी का भी समय है. आप देश और दुनिया की विधानसभाएं, पार्लियामेंट, उनकी डिबेट, उनकी चर्चाएं, उनके अच्छे अनुभव, उनके विचार, जनता के अच्छे कल्याण, नीतियां, कानून, ये सब आज एक प्लेटफॉर्म पर आप देख सकते हैं. आप दुनिया के बजट देख सकते हैं, देश के अलग राज्यों के बजट देख सकते हैं. हमने माननीय प्रधानमंत्री जी के आग्रह पर एक प्लेटफॉर्म पर सारी देश की विधायी संस्थाओं को ला दिया है. इसलिए डिजिटल संसद में आपको संपूर्ण देश की चर्चा, डिबेट आपको वहां पर मिलेगी.
0: माहिती आणि प्रसारण मंत्रालयान ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलाक मंत्रालयान सुरू केल्ल्या नियामक चौकट आशिल्ल्या टॅलिव्हिजन रेटिंग धोरणाखाला परवान्याचे नूतनीकरण जाय मेरेन बातम्यो आणि बातम्या व्यतिरिक्त हेर दोनूय प्रकारच्या कार्यक्रमांची टॅलिव्हिजन रेटिंग प्रकाशित करप थांबोवचे असे निर्देश दिल्यात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणान थेट आधार ॲपावरवी आधार कार्डार मोफत ईमेल अपडेट करपाची सुविधा सुरू केल्या. ही सुविधा 1 जुलै सावन 6 महिन्याच्या कालावधी खातीर लागू आसा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्रालयान कळयलां की आधार ॲपाचेर ही नवीन सेवा उपलब्ध झाल्ल्याच्या 2 दिसांत 2.5 लाखा परस अधिक लोकांनी ताचे ईमेल पत्ते अद्ययावत केल्यात. संरक्षण खरेदी परिषदेन संरक्षण दळाची लढाऊ तयारी वाढोवपा खातीर 52,000 कोटी रुपयाच्या भांडवली खरेदी प्रस्तावाक मंजुरी दिल्या. मानवरहित हवाई वाहना आड इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, आकाश तरंग, वाहतुकीक सोपो रणगाडो विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, मध्यम पल्ल्याची पुष्ट ते हवाय क्षेपणास्त्र प्रणाली आणि लष्करा खातीर अति लघु अंतराची हवाय संरक्षण प्रणाली हाच्या खरेदी खातीर ही मंजुरी दिल्या. खेळ

अशा नो बॉम्बे वायकिंग्स नीरज श्रीधर हांचो आवाज ह्या गीता खातीर आशिल्लो. अशा नो भारत आनी युरोपियन संघ व्हड व्यापार करार कडेन लागी पावपाक लागल्या. ही ट्रेड डील संवसारातली एक म्हत्वाची आर्थिक भागीदारी जावपाक शकता. भारत आनी युरोपियन संघटने मदलो वेपार गुंतवणूक आनी सहकार घटमूट कर

प्रकल्पाचो ह्या वाटाघाटीचो हेत आसा. प्रस्तावीत करारात दर उणे करप, बाजारात प्रवेश सुदारप आनी दोनूय वाटांनी वेवसायीक गुंतवणूक आनी वाड करप सोपी करप हाचेर भर दिला. इशानो भारता खातीर हाचें म्हत्व कापड, वखदां, अभियांत्रिकी वस्तू, आयटी सेवा अशा निर्याती खातीर चड संद मेळपाक शकता. दुसऱ्या वटेन युरोपियन संघाक ऑटोमोबायल्स, मोटारी, रिन्युएबल एनर्जी, तंत्रगिन्यान ह्या सारक्या क्षेत्रांतल्या भारताच्या वाडट्या बाजारपेठेंत चड प्रवेश मेळपाक शकता. इशानो भारत युरोपियन संघटनेचो व्यापार करार जागतीक वेपारांत एक नवो अध्याय थारपाक शकता, जातूंत भागीदारीतल्यान नेटाल बदलपी संवसारांत प्रगती कशी जावपाक शकता हाचें उदाहरण हें सिद्ध करपाक शकता.

0: एकटानो संजुरा दौड़ो आवाज या गीता खातिर तुम ऐकलो। एकटानो रेनबो सांज कार्यावर तुम्ही ऐकतात एक पाखरावात कायस खिणा भितर कोकणीतल्यान मुखेल खबरो।
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो। गोंय पुलिसांनी घुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सुर्या हांणी दिल्या। गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावोवप, वेवसाय विस्तारप आनी उद्योजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या। गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आनी विवेकानंद पुरातत्व अभ्यास मंडळ हांच्या जोड पालवान साखळे भोवउदेशी सभाघरांत फाल्यां सांजे 4 ते 6 वरां मजगतीं इतिहास संशोधक राजेंद्र केरकार हांच्या उलोवपाची कार्यावळ जातली। गोंयच्या ग्रामीण प्रवेगक म्हळ्यार रुरल

अशानो रेनबो सांस कार्यावळीन थोडाच वेळ आमच्याकडे असा कोकणीतल्या मुखेल खबरो आम्ही ऐकल्यो आणि बरोबर चार मिनटां अशानो आमच्याकडे असा हे मुखावेले गीत नुसरत फतेह अली खान हांचो

स्पेशल आहे पहिलेच गीत मै हू ना या फिल्मा खातीर के आणि वसुंधरा दास हांचो जोड आवाज. संजना पेडणेकर हांची ही रिक्वेस्ट ह्या पहिल्याच गीता खातीर.

शनो चमेली या फिल्मा खातीर सुनिधी चौहान हांचो आवाज तुम्ही ऐकतात. इरशाद कामेल हांची शब्द रचना ह्या गीता खातीर शनो तुमका याद करून देता. तुमची पसंती ही खऱ्यावर तुम्ही ऐकतात आणि कांयच खिणा भितर 7:20 मिनटांची रायक पाकरावात प्रादेशिक कोकणी खबरो.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठेमेरेन पावोवप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय पुलिसांनी गुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोड मॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य हांणी दिल्या. अयोध्येच्या राम मंदिरांत भाविकांनी दिल्ल्या वस्तूंची चोरी प्रकरणाची केंद्र सरकारान कडकसणीन चौकशी करची अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हांणी आयज पणजेंत केल्या. फाल्यां 4 जुलयाक पणजे कला अकादमींत ग्रामीण एक्सलेटर कार्यावळ 2026 भोवमान सुवाळो जातलो. आतां पुराय खबरो. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठेमेरेन पावोवप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक सरकारी खरेदी वेवस्थेंत वांटेकार जावपाची संदी उपलब्ध करून दिवपाचे उद्देशान गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हळ्यारूच GeM ऑनबोर्डींग सत्राचें आयोजन केलें. ते वेळार मंत्री उलयताले. ऑनलायन पद्दतीन घडोवन हाडिल्ल्या ह्या सत्रांत राज्यांतल्या स्टार्टअप्सांनी वांटो घेवन GeM पोर्टल नोंदणी प्रक्रिया, उत्पादन आनी सेवांची नोंद, पात्रतायेचे निकश आनी सरकारी खरेदी प्रक्रियेविशी सविस्तर माहिती घेतली. हे सत्र GeM सोशल इन्क्लुजन अधिकारी दिप्ती चौधरी हांणी घेतलें. स्टार्टअप अँड IT प्रमोशन सेल तशेंच गोंय माहिती तंत्रगिन्यान हांच्या जोड पालवान हें सत्र घडोवन हाडिल्लें. ह्या सत्रांत सहभागी स्टार्टअप्सांक GeM प्लॅटफॉर्माच्या माध्यमान सरकारी खात्यांक वस्तू आनी सेवा पुरवण्याच्यो संदी, निविदा प्रक्रिया आनी ऑनलायन वेव्हार वेवस्थेविशीं मार्गदर्शन केलें. GeM ही भारत सरकाराची डिजिटल भौशीक खरेदी यंत्रणा आसून विविध सरकारी खातीं, मंत्रालयां, भौशीक उपक्रम आनी सरकारी संस्था ह्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमान वस्तू आनी सेवांची खरेदी करपाचें काम ही यंत्रणा करता. गोंय पुलिसांनी गुंवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य हांणी दिल्या. ह्या उपक्रमा खाला कडक कायद्याची अंमलबजावणी, लोकांमदीं जागृकताय निर्माण करप आनी पोलीस दळाची तांक वाडोवप ह्या गोश्टींचेर भर दितात अशें तांणी सांगलें.
1: हम सभी जानते हैं कि नशा जो है ये न खाली आदमी को बल्कि परिवार को, समाज को और एक पूरे देश को बर्बाद करने की ताकत है. ये जो है समस्या ऐसी है जिसका कि जड़ से निदान करना बहुत ही जरूरी है. गोवा पुलिस इस दिशा में पूरी अपनी ताकत के साथ में लगी हुई है.
0: आंतरराष्ट्रीय गुळी वखदांचो दुरुपयोग आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दीस 2026 निमतान गोंय गुळी वखदा विरोधी पथकान शाळेतल्या विद्यार्थ्यां खातीर घेतिल्ल्या वेगवेगळ्या सर्तीच्या पुरस्कार भेटवण कार्यावळींत ते उलयताले. गुळे वखदाविशी माहिती मेळ्यार नागरिकांनी मानस हेल्पलायन वरवीं ती पुलिसांक दिवची. ही माहिती दिवप्याची वळख पुरायपणान गुपीत दवरतले आनी हे विशीं रोखडीच कारवाय करतले अशें तांणी म्हळां. नशामुक्त भारत करतना गोंयांक गुळे वखदां परस राज्य करपाची गुळे वखदां मुक्त राज्य करपाची मोख गोंय पुलिसेन दवरल्या अशें पोलीस महासंचालक वेदप्रकाश सूर्य हांणी म्हळां. अयोध्या राम मंदिरांत देणगीचे पयशे देव रामाच्या भांगराच्यो, चांदीच्यो आनी हिऱ्याच्यो तशेंच हेर धातूच्यो भाविकांनी दिल्ल्या वस्तूंची चोरी प्रकरणाची केंद्र सरकारान कडकसणीन चौकशी करची अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक आनी दिल्लीचे आदले मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांणी केल्या. पणजेंत घडोवन हाडिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. पयशे वस्तीसयत भाजपाच्या कांय फुडाऱ्यांनी अयोध्येंत सवाय मोलान जमनी विकत घेवन त्यो परत म्हारग मोलान राम मंदिराच्या ट्रस्टाक विकल्यात. हाका लागून देव रामाक आयिल्ल्या पयशांचो गैरउपेग जाला अशें केजरीवाल हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं खोलायेन चौकशी करची अशी मागणी तांणी हे वेळार उलयतना केली. फाल्यां म्हळ्यार 4 जुलय 2026 दिसा सांजे 4 वरांचेर पणजे कला अकादमींत गोंयच्या ग्रामीण वाठारांतल्या उद्योजकताय आनी नवोन्मेशाच्या भावनेक मान्यताय दीत ग्रामीण एक्सलेटर कार्यावळ 2026 सत्कार सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्यांत राज्याच्या पयल्या ग्रामीण उद्योजकताय आनी क्षमता बांदणी उपक्रम

विभागान स्पष्ट केला. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठेमेरेन पावोवप, वेवसाय विस्तारप आनी उद्देजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. गोंय पुलिसांनी गोवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोडमॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सूर्य हांणी दिल्या. अयोध्येच्या राम मंदिरांत भाविकांनी दिल्ल्या वस्तूंची चोरी प्रकरणाची केंद्र सरकारान कडकसाणीन चौकशी करची अशी मागणी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल हांणी आयज पणजेंत केल्या. आनी फाल्यां 4 जुलयाक पणजे कला अकादमींत ग्रामीण एक्सलेटर कार्यावळ 2026 भोवमान सुवाळो जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.

म्यूजिकल इयर्स आकाशवाणी एफ एम रेनबो 105 शहर मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सेवे दिशानो ही कार्यवळ तुमची पसंती तुम्ही ऐकतात. कोकणातल्या प्रादेशिक खबरो तुम्ही ऐकल्यो आणि इष्टानो तुमची पसंती या कार्यावळीन तुम्ही सुद्धा वाटेकार जावपाक शकता. आणि त्या खातीर आमचे नंबर इष्टानो आमकां वॉट्सॅप तुम्ही करपाक शकता 8380071054 8380071054 हो आमचो वॉट्सॅप नंबर. आमकां मॅसेज करपा खातीर त्याचबरोबर आमकां कॉल सुद्धा तुम्ही करपाक शकता. त्या खातीर आमचे नंबर 2421285 वा 0832224457 0832224457.

मिशनो मुखार लुईस बाब हांची रिक्वेस्ट तालिगांव साकून ते आमकां वॉट्सएप मेसेज करता. अकेले हम अकेले तुम ह्या फिल्मा खातीर कुमार सानू आनी अलका याग्निक हांचो जोड आवाज, ह्या गीता खातीर मजरू सुलतानपुरी हांची शब्दरचना.

अश्नाव अकेले हम अकेले तुम या फिल्मा खातीर कुमार सानू आणि अलका याग्निक हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर आशिल्लो. अश्नाव तुमची पसंती फोन इन ही कार्यावळ तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो सेवेत. अश्नाव मुखावेली रिक्वेस्ट आरती मुळे हांचे कडल्यान तेरी बातों में ऐसा उलझा जिया या फिल्मातल्यान.

रणमुखावेली रिक्वेस्ट प्रचिती देसाय हांच्या कडल्यान, रंग इश्क का, बडे मिया छोटे मिया या फिल्मातल्यान विशाल मिश्रा नेहा बसीन हांचो जोड आवाज़।

हर्षानो लापता लेडीज या फिल्मा खातीर अरिजीत सिंग हांचो आवाज, राम संपत हांचे संगीत ह्या गीता खातीर, हर्षानो जॉयनस फेर्नांडीस हांची रिक्वेस्ट ह्या गीता खातीर आशिल्ली.

हळजानो, माय नेम इज खान या फिल्मातल्या शफाकत अमानत अली आणि शंकर एहसान लॉय यांचे संगीत या गीता खातीर, सिद्धी सुर्लकार हांची ही रिक्वेस्ट आसतना ह्या गीता खातीर आशिल्ली. तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM.

और त्यानंतर इश्क वालों को सलाम आणि इश्क को सलाम करूनच इष्टांनो या कार्यक्रमातल्या निरोप घेऊया. दे दनादन या फिल्मा खातीर मिका सिंग, डॉमिनिक कॅरेजो हांचो जोडावा, इष्टांनो प्रीतम हांचे संगीत या गीता खातीर तुम्ही ऐकले. आणि याच बरोबर तुमची पसंती फोन इन या कार्यक्रमातल्या इष्टांनो या खिणांक निरोप घेता.

0: म्युजिकली योर्स आकाशवाणी एफएम रेनबो इश्टानो कांयस खिणा भितर एक पक्रवाद कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. गोंय पुलिसांनी घुवळे वखदांचो उपद्रव थांबोवपा खातीर 3 वर्सांचो सविस्तर रोड मॅप तयार केला अशी माहिती गोंय पुलीस महानिरीक्षक वेदप्रकाश सुर्या हांणी दिल्या. गोंयच्या स्टार्टअप्सांक राष्ट्रीय बाजारपेठे मेरेन पावप, वेवसाय विस्तारप आनी उद्योजकतायेक चालना दिवपाचे दिकेन खात्यान यत्न चालू दवरल्यात अशी माहिती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या.

तुमची सांज आनिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: लेडी फ्रॉम गोवा अश्टनो आल्फ्रेड रोज हंसो आवाज या कतारा खातीर तुम्हें कलो
1: आमो सरकार पंग पंग कोत्ता चेडवा कोणा सतांगा फुडें बोत्ता मातारे कोणा सतांगा पादी नोट्ता मागीर कितेरे मोटर मोजे पास सोत्ता मागा देखतो चेडवा कुछकन बोत्ता आमोर नंगाल्यार दुकाने रोट्ता कोसले चोट्टे को मोजे गाडी तोट्टा कैसे पावटी मुझे शब्द मोट्टा मागा देखतो चेडवा कुछकन बोत्ता आमोर नंगाल्यार दुकाने रोट्ता कोसले चोट्टे को मोजे गाडी तोट्टा कैसे पावटी मुझे शब्द मोट्टा।

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

यशा मस्तानेशानो आणि ह्याच गीताप्रमाणे आईची ही सांज मनभुलवणी आणि सुरीली अशी असतेली सदाबहार फिल्मी गीतांची ही कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो सेवेत. इशानो 1970 या सालातले हे फिल्म कटी पतंग या फिल्मा खातीर किशोरदा हांचो आवाज आणि आर डी बर्मन हांचे संगीत तुम्ही ऐकले.

अठ्ठावीस स्त्री 420 या फिल्मा खातीर मन्नाडे, लता मंगेशकर हांचो जोड आवाज शैलेंद्र हांची शब्दरचना ह्या गीता खातीर तुम्ही ऐकली.

अशानो गडगड आणि पावस आणि पावसाचे थेंब धर्तरेक स्पर्श केल्यार दरेक कोणचो संगीतान भरल्यासारखो दिसता. अशानो पावसाची गडगड आणि वाऱ्याचो आवाज आणि ओल्या मातयेचो वास हीच पावसाची खरी जादू. अशानो बरसात की रात ह्या फिल्मा खातीर सुमन कल्याणपूर हांचो आवाज सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन तुम्ही आयकलो.

कृष्णो सदाबहार फिल्मी गीतांचो हो प्रवास तुम्ही करता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत लता मंगेशकर हांचो आवाज ह्या गीता खातीर तुम्ही ऐकलो. कृष्णो एक फावट दिता मुखावयले गीत लता मंगेशकर हांचोच आवाज.

0: कोई बात है, एक लड़की भीगी भागी सी, छोटी रातों में जागी सी।
1: अशानो सदाबहार फिल्मी गीतांची ही कार्यावळ अशानो कायच खिणा भितर हांगा सोंपता आणि त्या उपरांत बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9 इश्टानो तुमकां आयकपाक मेळटल्यो आणि त्या उपरांत पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी इश्टानो तुमकां आयकपाक मेळटल्यो. इश्टानो पश्चिमी संगीताची कार्यावळ आरजे शुभेच्छा तुमच्या खातीर घेवन येता फ्रायडे फिएस्टा बरोबर 9:15 आणि त्या पयलीं बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9. इश्टानो हांव आरजे प्रकाश तुमचो निरोप घेता, पण इश्टानो पावस पडटा त्या खातीर तुमी काळजी घेयात आणि सेफ रावात, हॅपी रावात, धादोशी रावात आणि ऐकत रावा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो म्युझिकली युअर्स.
0: भूली भटकी बहकी बहकी मतली मतली घर से निकली
2: स्वाणी एंड आई एम शगुन चोपड़ा विद द न्यूज एट 9. द हेडलाइंस. Government says India's waters treaty remains suspended. Pakistan must renounce support to cross-border terrorism. India on track to achieve $1 trillion export target this year, says Commerce Minister Piyush Goyal. Prime Minister Narendra Modi to visit Indonesia, Australia and New Zealand on a 6-day tour beginning Monday. Defence Acquisition Council clears procurement proposals worth 52,000 crore rupees to enhance combat readiness. Government to seek explanation from Meta on Instagram ads promoting child sexual abuse. France reports nearly 9,000 deaths during record-breaking heat wave last week.